म्हणजे बघा ना, संकटाच्या, आनंदाच्या किंवा संभ्रमाच्या क्षणी सुद्धा भक्ताला एकच विश्वास असतो, तो म्हणजे ईश्वराचा. आणि त्या विश्वासाला स्वर लाभले आहेत या भावस्पर्शी गीतातून.

श्रोतेहो, श्री गणेश म्हणजेच बुद्धी, सिद्धी आणि मंगल द्यायचं दैवत. त्याचं स्वरूप ओंकारा इतकंच पवित्र आणि व्यापक आहे. भारतीय संस्कृतीत ओम हा केवळ एक उच्चार नाही तर सृष्टीच्या चैतन्याचं प्रतीक मानला जातो आणि त्या दिव्य ओंकाराशी श्री गणेशाचं नातं उलगडणारं हे सुंदर भक्तिगीत ऐकूयात.

श्रोते हो, आपण गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणतो. अर्थात आता विघ्नहर्ता म्हणजे काय तर संकटांवरती मात करणारा किंवा संकट दूर करणारा. पण बाप्पालाच विघ्नराज असं देखील म्हणतात. आता विघ्नराज म्हणजेच विघ्न कधी आणि कोणत्या वेळेला आणायची हे सुद्धा बाप्पा ठरवतो. म्हणजे बघा ना, भक्तांना किंवा आपण एखादं उदाहरण हेच घेऊ ना की त्याच्या विद्यार्थ्यांना एखाद्या गोष्टीमध्ये त्याला स्ट्रॉंग बनवायचं असेल तर तो जाणीवपूर्वक ठरवून काही विघ्न आणतो ज्यामुळे आपल्याला शिकायला मिळतं, आपल्याला उभं राहायला मिळतं. आणि म्हणतात ना, आयुष्यातला एक नवा अर्थ मिळतो आणि खूप काही शिकायला मिळतं. तर अर्थात बाप्पा जसा विघ्नहर्ता आहे तसाच तो विघ्नराजासुद्धा आहे. कारण त्याला अचूक माहीत असतं की आपल्याला त्या क्षणी नक्की कोणत्या गोष्टीची जाणीव होणं गरजेचं आहे. चला तर मग ऐकूयात असंच एक पुढील भक्तिगीत बाप्पाचं.

श्रोतेओ, श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबोध या ग्रंथात समास दुसरा गणेश स्तवनात काही ओव्या लिहिल्या आहेत, त्या तुमच्यासमोर मी ऐकवते. ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा माझिया अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक्शून्यास वदवावे कृपा कटाक्ष करुणी तुझी एक रूपे चेनी बळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्व भक्षक काळे दास्यत्व कीजे. काय सुंदर ओवी आहेत ना. म्हणजे बघा ना, सर्व सिद्धीची फळे देणारा, अज्ञान दूर करणारा, भ्रम नाहीसा करणारा आणि ज्ञानस्वरूप ओंकार रूप जो गणपती बाप्पा, ज्याला माझा नमस्कार. गणपतीने माझे अंतःकरणी वास्तव करून आपल्या कृपाकटाक्षाने ग्रंथ वदविण्यास मला मुक्याला बळ द्यावे. त्याच्या कृपेच्या सामर्थ्याने भ्रम आणि अज्ञान यांचे आवरण विरून जाते आणि सारे विश्व गिळून टाकणारा काळ आपला गुलाम बनतो. काय सुंदर ओव्या आणि काय गर्भितार्थ आहे, नाही का. चला तर मग ऐकूयात पुढील भक्तिगीत.

श्रोते हो, गणपती बाप्पाची भक्ती म्हटल्यानंतर म्हणजे बघा ना, फक्त प्रार्थना आणि वंदनच नाही येत, तर आपसुकच आतून मनातून असा आनंद आणि उत्साह येतो. आता हे पुढील गीत ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा असा छान उत्साह निर्माण होईल आणि तुम्ही पण थिरकायला लागाल.

म्हटलं होतं ना, तुमचे पण पाय थिरकायला लागतील. आणि आता पावसाळा म्हटल्यानंतर आपल्याला आधी चाहूल लागते ती बाप्पाच्या आगमनाची. म्हणजे बघा ना, हे वर्ष यावर्षी बाप्पा आलेला असतो आणि बाप्पाला आपण जेव्हा बाय बाय करतो, त्याचं विसर्जन करतो, त्या दिवसापासून आपले डोळे लागलेले असतात ते पुढच्या वर्षी बाप्पा कधी लवकर येणार याच मागे. तर श्रोतो, आपण म्हणत होतो ना गणेश स्तवनातल्या ह्या पुढच्या काही 2-3 ओळी तुम्हाला ऐकवते आणि त्यानंतर आपण बॅक टू बॅक 2 गाण्यांचा आस्वाद घेणार आहोत. भव्य रूप वितंड भीममूर्ती महाप्रचंड विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंधूर चर्चिला नाना सुगंध परिमळे थवथवा गळती गंडस्थळे तेथे आली षटपकुदळे झुंकार शब्दे. म्हणजे बघा, अर्थातच तो रूपाने भव्य आणि धिप्पाड आहे, देहाने प्रचंड शक्तिमान आहे, त्याच्या विस्तीर्ण कपाळी शेंदूर विलसत आहे, त्याच्या गंडस्थळातून थपथपा गळणाऱ्या मदाने, त्या मदाच्या सुगंधी वासाने भुंगे घुंगुंग आवाज करीत आहेत आणि तेथे जमा होत आहेत. बघा, बघता बघता 6 वाजत आले श्रोते हो. आपण आत्ता वंदन या कार्यक्रमाच्या शेवटाला येऊन पोचलोय. बाप्पाच्या या भक्तिमयात कळलंच नाही ना. चला तर मग पुढच्या बॅक टू बॅक 2 गाण्यांचा आनंद घेऊयात.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्यूजिकली योर्स।
1: पुनः एकदा सुप्रभात, नमस्कार, श्रोते हो, शुभ मंगळवार। FM रेनबो फंडे या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मी तुमची रेडिओ सखी मानसी सावंत। आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची। ही आहे FM रेनबो वाहिनी।

श्रोतेओ, काय सुंदर मांडणी केली होती ना. साधी माणसं या प्रसिद्ध चित्रपटातील हे गाणं बघा ना. या गाण्यात एका खेडूत स्त्रीच्या म्हणजे अर्थात पारूच्या मनातल्या भावनांचं सुंदर वर्णन होतं. शेतातल्या पाटाचं पाणी, गुलाब मोगऱ्याची फुलं, वहिनीचं कौतुक, लाडक्या बहिणीचं लग्न आणि भावाच्या कष्टाचे चीज होताना पाहून ओसंडून वाहणारं माहेरचं प्रेम काय सुंदर दाखवलं होतं ना या गाण्यातून. असंच एक पुढचं गाणं आपण ऐकणार आहोत, अरे संसार संसार 1981 प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातलं. संगीतबद्ध केलंय अनिल अरुण यांनी आणि गायक आहेत सुरेश वाडकर.

श्रोते हो, निसर्गाचं सौंदर्य आणि प्रेमाच्या हळुवार भावनांचं उत्तम वर्णन करणारं पुढील गाणं ऐकणार आहोत. मस्त गुलाबी थंडी, धुके, चांदणे आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रेमाची अनुभूती या गाण्यातून अतिशय सुंदररित्या मांडलेली आहे. चला तर मग ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजातील हे गाणं.

0: चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

श्रोते हो, आता ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस, कमाल तापमान कुलाबा येथे 29 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 30 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा येथे 25 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 23 अंश सेल्सिअस, सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे सांताक्रूज येथे 92%, पर्जन्य प्रमाण सांताक्रूज येथे 12.6 मिलीलिटर. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे राहील. शहरात आणि उपनगरांमध्ये सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश व मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस.

0: चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

श्रोते हो, काही नावं अशी असतात की ती उच्चारले की डोळ्यांसमोर एक संपूर्ण काळ उभा राहतो. आज असंच एक नाव आठवतंय, बाळ कोल्हटकर. 30 जून त्यांची पुण्यतिथी. आणि खरं सांगू, मराठी रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात त्यांच्यासाठी एक वेगळीच जागा आहे. साताऱ्यातला एक साधा मुलगा, शिक्षण फक्त 7वीपर्यंत, पण स्वप्न मात्र खूप मोठं. लहानपणापासून नाटकाचं वेड, लिहिण्याची आवड आणि अवघ्या 16व्या वर्षी जोहार हे पहिलं नाटक लिहिण्याचं धाडस. रेल्वेत नोकरी करत असताना आयुष्य अगदी स्थिर चाललं होतं, पण मन मात्र रंगामंचावरच रेंगाळत होतं. आणि मग त्यांनी एक निर्णय घेतला, नोकरीपेक्षा लेखणी निवडली. किती मोठा निर्णय असेल ना तो. पण कदाचित म्हणूनच आपल्याला वाहतोही दुर्वांची जुडी, देव दिनाघरी धावला, लहानपण देगा देवा किंवा एखादी तरी स्मित रेषा सारखी नाटकं मिळाली. मला त्यांच्या बाबतीत एक गोष्ट खूप आवडते, ती म्हणजे त्यांनी कधीही मोठेपणा नाही केला. त्यांनी फक्त आणि फक्त माणसं लिहिली, त्यांची नाती लिहिली, त्यांचे आनंद त्यांची दुःख लिहिली. आणि म्हणूनच आज इतकी वर्ष झाली तरी बाळ कोल्हटकर हे नाव अजूनही आपल्या मनातून जात नाही आहे.

श्रोतेहो, या गाण्यात आणि संत वचनामध्ये काय आयुष्याचा गर्भितार्थ होता ना. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, म्हणतात ना आपल्याला आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनच राहता आलं पाहिजे. तेव्हा कुठे जाऊन आपण प्रत्येक गोष्ट अगदी नम्रतेने सहज शिकू शकतो. आणि तसं जर नाही केलं, आपल्या अहंकाराला जर आपल्यावरती हावी होऊ दिलं, तर अर्थातच जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, आणि त्या एक कठीण यातना या निश्चितच आहेत. चला तर मग ऐकूयात पुढील गीत.

श्रोते हो, कधी असा विचार केलाय का, म्हणजे बघा ना, कधी कधी वाटतं माणूस खरंच कधी संपतो, म्हणजे शरीराने गेल्यावर की लोक त्याला विसरल्यावर. जर दुसरं उत्तर खरं असेल ना, तर आपण म्हणत होतो ना, तर बाळ कोल्हटकर आजही आपल्यात आहेत. भलेही त्यांनी जगाचा निरोप 30 जून 1994 रोजी घेतला असेल, पण त्यांच्या नाटकांचे पडदे आजही उघडतात, त्यांचे संवाद आजही उच्चारले जातात आणि त्यांच्या व्यक्तिरेखा आजही आपल्या आसपास दिसतात. ते लेखक होते, अभिनेते होते, पण त्याही आधी ते माणसांना समजून घेणारे एक कलाकार होते. मध्यमवर्गीय कुटुंब, नाती, संघर्ष, आशा, प्रेम, विनोद, आयुष्यातले सगळेच्या सगळे रंग त्यांनी रंगमंचावर इतक्या सहजपणे मांडले होते की प्रेक्षकांना स्वतःचंच आयुष्य त्या कथांमधून दिसू लागलं. कदाचित म्हणूनच त्यांच्या भूमिका आजही आठवल्या जातात ना. त्यांच्या नाटकांवर आजही चर्चा होते आणि त्यांचं नाव घेतलं की मराठी रंगभूमीचा एक सुवर्ण काळ डोळ्यासमोर उभा राहतो. चला तर मग हे एक शेवटचं गाणं त्यांच्या आठवणीत ऐकूया.

0: चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवता.

श्रोते हो तात्या विंचू, चिंची चिटकीण, श्रीयुत गंगाधर टिपरे, चिमण राव आणि अशा अनेक भूमिकांना आपल्या सशक्त अभिनयातून जिवंत करणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे दिलीप प्रभावळकर। वयाची 80 वर्षे पार केलेली दिलीप प्रभावळकर हे आजच्या नव्या पिढीसाठी जणू एक विद्यापीठच आहेत, नाही का? दिलीप प्रभावळकर हे त्यांच्या अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत। यांपैकीच त्यांची कायम स्मरणात राहिलेली भूमिका म्हणजे चौकट राजामधील नंदू।

0: निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज.

श्रोतेओ, पावसाळ्याची अखेर दमदार सुरुवात झाली आहे. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतोय, काही ठिकाणी थांबलेला आहे, पण सुरुवात तर अगदी म्हणतात ना, सुरुवातीलाच पावसाने मस्तपैकी बॅटिंग केलेली आहे. पहिल्या पावसाचा तो मातीचा सुगंध, हिरवागार झालेला निसर्ग, गरमागरम चहा, भजी आणि मग काय, मनात एकच इच्छा येते ना की कुठेतरी फिरायला जायचं, फिरायला जायचं, कुठेतरी फिरायला जायचं. मग तुम्ही सुद्धा प्लॅनिंग करताय का कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत किंवा आपल्या खास व्यक्तींसोबत एखादी सुंदर पावसाळी सहल आखत असाल, पण नेमकं कुठे जायचं असा प्रश्न पडला असेल ना? म्हणजे मलाही पडलाय, पण आता आपण, तुम्ही आणि मी, आपण मस्त छान संवाद साधूयात आणि ठरवूयात कुठे जायचं ते. चला तर मग पुढची काही मिनटं आपण मस्त प्लॅनिंग करूयात की आपल्या महाराष्ट्रात कुठे कुठे काय काय छान ठिकाणं आहेत जिथे आपण आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या प्रियजनांसोबत मस्त एक पावसाळी सहल करू. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत राहा पुढचं गाणं.

तर श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील पावसाळ्यात नक्की भेट द्यावीत अशी काही अप्रतिम ठिकाणं, जिथे धुकं, धबधबे, हिरवाई आणि निसर्गाचं मनमोहक रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाऊस सुरू झाला की महाराष्ट्रातलं एक ठिकाण हमखास आठवतं, आणि ते म्हणजे महाबळेश्वर. पावसाळ्यात महाबळेश्वरचं रूप काही वेगळंच असतं, नाही का? सगळीकडे हिरवागार निसर्ग, डोंगरांवर ताट धुक्यांची चादर आणि त्यातून कोसळणारे असंख्य धबधबे. जणू निसर्गाने स्वतःच एक सुंदर चित्र रंग बनवलंय. लिंगमाळा धबधबा असो, धोबी फॉल्स असो किंवा चायनामॅन फॉल्स असो, पावसाळ्यात हे धबधबे पूर्ण जोमात वाहताना पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो. आणि सगळ्यात खास म्हणजे या दिवसात गर्दी तशी तुलनेने कमी असल्यामुळे निसर्गाचा निवांत आनंद घेता येतो. जर तुम्हालाही शहराच्या गोंगाटापासून थोडस दूर जाऊन शांत प्रसन्न वातावरणात वेळ घालवायचा असेल, तर या पावसाळ्यात महाबळेश्वरचा विचार नक्की करा बरं का.

0: आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश S.R. साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसात सुमारे 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. विशेष न्यायालयात या खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यात आली. 50 हून अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास करून निकाल दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं आहे. तसंच न्यायालयाचे आभार मानले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या निकालाचं स्वागत केलं आहे.
1: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळेला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अवघ्या 2 महिन्यात खटल्याची सुनावणी घेऊन सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा मला वाटतं पहिलाच खटला ठरणार आहे. न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं. हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे.
0: केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही या निकालाचं स्वागत केलं. ते म्हणाले,
2: फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला वेगाने चालवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी विशेष प्रयत्न केले. शिवाय पुणे ग्रामीण पोलिसांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वेगवान तपास केला आणि भक्कम पुरावे कोर्टामध्ये सादर केले. केवळ 16 दिवसांमध्ये त्यांनी आरोपपत्र दाखल केलं आणि 60 दिवसांमध्ये माननीय न्यायालयाने या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. त्या निष्पाप चिमुकलीला आज न्याय मिळाला, त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला.
0: महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानंही या निकालाचं स्वागत केलं आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या 2र्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. उपराष्ट्रपती C.P. राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता

0: आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काल विधान परिषदेत केली. त्यांनी टीईटी पेपर फुटी प्रकरणी काल सभागृहात निवेदन दिलं. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले. याचा तपास विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आला असून आणखी चौकशी करण्यासाठी बिहारला 2 पथकं तर हरियाणा आणि दिल्लीला प्रत्येकी 1 पथक रवाना झालं आहे. टीईटी फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही असं भुसे यांनी सांगितलं. तत्पूर्वी विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर फुटीचा मुद्दा लावून धरला. या प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधकांचा हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10 मराठी भाषा शिकवणं बंधनकारक आहे असं शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी काल विधानसभेत सांगितलं. मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर 1,00,000 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही नियमांचं पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल असं भुसे म्हणाले. राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. यापूर्वी राज्यात मासेमारी नौकांना 1 जून ते 31 जुलै या कालावधीत बंदी लागू होती. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या 1 जुलै रोजी होणार आहे. सभापती राम शिंदे यांनी काल ही घोषणा केली. यासाठी इच्छुक सदस्यांना आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. अर्जाची छाननीही आजच दुपारी 1 वाजता होईल असं सभापतींनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1,00,000 बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचं सर्वात मोठं यश आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. पाणी फाउंडेशनच्या सहकार्यानं आयोजित फार्मर कप 2026 स्पर्धेचा प्रारंभ करताना ते काल मुंबईत बोलत होते. यामध्ये सध्या सहभागी असलेले 18,000 शेतकरी गट पुढील काळात 50,00,000 शेतकऱ्यांना एकत्र आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी स्मार्ट शेती ऍपचं लोकार्पण करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जून महिना संपला मात्र शेतीत पेरणीलायक पुरेसा पाऊस राज्यात झालेला नाही. हवामानातील हे बदल आता नवीन नाहीत, पण या बदलांवरील उपाय आपल्या पारंपरिक शाश्वत शेती पद्धतीतच आहेत. अनेक शेतकरी या पद्धतीचा अंगीकार करू लागले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यानंच ती जाणीवपूर्वक अंगीकारली पाहिजे. वर्तमान पाऊसमानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत सेंद्रिय शेती पद्धतीचा पुनरुच्चार करणारा हा वृत्तांत.
1: जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण, तापमान, भूगर्भातील पाण्याची पातळी, जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता, खतं, कीडनाशकं यांचा अतिवापर आणि त्यांचे अवशेष अन्नसाखळीतून आपल्या आहारात शिरणं या सार्वत्रिक समस्यांचं निराकरण सेंद्रिय पद्धतीनं करणं शक्य आहे. शाश्वत शेती, शाश्वत विकास आणि संयमित वापर हे या समस्यांवर उत्तर आहे. सूर्याच्या शक्तीचं रूपांतर अन्नामध्ये करणाऱ्या वनस्पती या सजीवांचा एकमेव आधार आहे. जंगलातील वनस्पती सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर करतात. शेतीसुद्धा लांबी रुंदी उंचीमध्ये केली तर सजीवसृष्टी आणि मानवी गरजा जास्तीत जास्त पूर्ण होऊ शकतील. मूलस्थानी जलसंधारण म्हणजे पावसाचा थेंब पडतो तिथंच तो जिरला पाहिजे. नांगरण्याऐवजी वनस्पतींचे अवशेष जमिनीतच कुजले तर जीवाणूंची संपूर्ण परिसंस्था जिवंत राहून मातीच्या आरोग्याची काळजी घेते. ही शेती पद्धती जगा आणि जगू द्या या सिद्धांतावर असल्यामुळं परिसंस्था चांगली राहून निसर्ग आणि पर्यावरण दोन्हींचं रक्षण करणं शक्य आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी

0: मनोज क्षीरसागर, पुणे.
1: आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. विठू नामाचा जयघोष करत संत निवृत्तीनाथ महाराजांचा चांदीचा रथ बाहेर काढण्यात आला. लातूर जिल्ह्यात काल पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली. सांगली शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी काल पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात आज पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. टीईटी पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट। दररोज आनंद घेत रहा आणि समृद्ध व्हा।

नमस्कार श्रोतेओ, आपण बोलत होतो पावसाळा आणि मस्तपैकी ती ठिकाणं. तर पावसाळा म्हटलं आणि लोणावळा खंडाळ्याचं नाव नाही आलं असं होऊ शकतं का? मुंबई आणि पुण्यापासून अगदी जवळ असल्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात इथे पर्यटकांची मोठी गर्दी होते, पण त्यामागचं कारणही तितकंच खास आहे बरं का. टायगर पॉईंटवरून दिसणारं धुक्याचं साम्राज्य, हिरव्यागार दर्या, छोट्या मोठ्या धबधब्यांची रेलचेल आणि अर्थातच भूशी डॅमवरून वाहणारं पाणी, त्यात थंडगार पाण्यात भिजण्याचा आनंद अनेकांसाठी खास असतो आणि माझ्यासाठी पण खासच असणार आहे. मग तुम्ही पण करताय ना प्लॅनिंग? खंडाळ्यातील कुणे धबधबा आणि घाटातून दिसणारं निसर्ग सौंदर्यही तितकंच मन मोहून टाकणार आहे. म्हणूनच जर या विकेंडला एखादी छोटी पावसाळी ट्रिप ठरवत असाल तर लोणावळा आणि खंडाळा हा पर्याय नक्की लक्षात ठेवा.

श्रोते हो, आपला हा जो विषय चालू आहे, जी चर्चा चालू आहे, आपल्या अनेकांचे इथे प्रतिसाद आलेले आहेत, अनेकांचे मेसेजेस व्हॉट्सअपवर आलेले आहेत की ते आता सध्या ट्रीपवर आहेत. तुम्हाला सुद्धा कळवायचं असेल तुम्ही कुठे आहात किंवा तुम्ही जाऊन आला असाल तर आम्हाला नक्की संपर्क करा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657661071. आणि तुम्हाला सुद्धा अशा काही अनेक जागा माहीत असतील, अनेक ठिकाणं माहीत असतील तर आम्हाला नक्की कळवा. सर, तुम्हाला गाड्यांचा आवाज नको असेल, फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि पावसाच्या सरींचा नाद ऐकायचा असेल तर तुमच्यासाठी योग्य ठिकाण म्हणजे अर्थात मुंबईजवळचं माथेरान. आशियातील एकमेव हवामानमुक्त हिल स्टेशन म्हणून माथेरानची वेगळीच ओळख आहे. त्यामुळे इथली हवा, शांतता आणि निसर्ग सगळंच मनाला एक वेगळी ऊर्जा देतं. पावसाळ्यात शाल्टर लेक पाण्याने भरून वाहतं. इको पॉईंट, पॅनोरमा पॉईंट आणि इतर व्ह्यू पॉईंट्सवरून दिसणारं धुक्याने वेढलेलं सह्याद्रीचं रूप डोळ्यात साठवून ठेवावं तितकं कमी. जर तुम्हाला पण शांतता आणि निसर्ग दोन्ही हवे असतील तर या पावसाळ्यात माथेरानची एक सहल नक्की करून बघा.

श्रोते हो, महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणजे आंबोली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे सुंदर हिल स्टेशन पावसाळ्यात अक्षरशः जिवंत होतं. सतत कोसळणारा पाऊस, धुक्याने झाकलेले घाट आणि प्रत्येक वळणावर भेटणारे धबधबे, हा अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे, नाही का? आत्ता इथे सुद्धा बऱ्याच श्रोत्यांचे असे छान छान मेसेजेस येत आहेत, छान छान अनुभव ते सांगतायत, आणि अगदी कोकणातल्या या आंबोली घाटाचा आणि अनेक जागांचा ते उल्लेख करतायत ज्याच्यावर आपण बोलणारच आहोत. पण बघा, आंबोलीचा मुख्य

धबधबा असो किंवा नांगर तास धबधबा, दोन्ही ठिकाणी पाण्याचा प्रचंड वेग आणि निसर्गाचं रौद्र पण तितकंच मोहक रूप पाहायला मिळतं. जर तुम्ही खऱ्या अर्थाने पावसाचा आनंद घ्यायचा विचार करत असाल तर अंबोली तुमच्या यादीत नक्की असायला हवं. म्हणजे कोकण स्वर्गसुख निसर्गरम्य आहेच, पण ज्यांनी कोकणातला पावसातला अनुभव नाही घेतलाय त्यांनी ही सहल इथे नक्की करावी.

श्रोते हो, आता आपण आतापर्यंत चार ठिकाणं बघितली. बघा ना, काही जणांना पाऊस म्हणजे फक्त फिरणं आवडतं, तर काहींना पावसात थोडासा थरारही आवडतो. अशांसाठी कोलाड म्हणजे परफेक्ट जागा आहे. कुंडलिका नदीवर होणारं व्हाईट वॉटर राफ्टिंग हे कोलाडचं मुख्य आकर्षण आहे. पावसाळ्यात नदीचा प्रवाह वाढतो आणि राफ्टिंगचा रोमांचही अनेक पटींनी वाढतो. ताम्हिणी घाटातून जाताना दोन्ही बाजूंनी कोसळणारे धबधबे, धुक्यात हरवलेले डोंगर आणि हिरवाईने भरलेला परिसर, हा प्रवासही तितकाच सुंदर असतो. आणि जर तुम्ही ताम्हिणी घाटात जात असाल तर देवकुंड वॉटरफॉल नक्की जा. पण हो, अखेर हेच सांगेन की काळजी घ्या. जिथे कुठेही जाल तिथे काळजी नक्की घ्या, इतरांची आणि स्वतःची सुद्धा. कारण कधी कधी आपण त्या आनंदात, त्या उत्साहात इतके भारावून जातो की आपलंच आपल्याकडे दुर्लक्ष होऊन जातं. निसर्ग आणि ॲडव्हेंचर याचं परफेक्ट कॉम्बिनेशन अनुभवायचं असेल तर कोलाडला नक्की भेट द्या.

श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे,

0: सादर करत्या ज्योत्स्ना केतकर। आज ऐकूया दादरच्या टिळक पुलाच्या गोष्टीचा तिसरा भाग।
1: जीआयपी आणि मुंबई महापालिकेच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांनी मिळून 1908 साली पुलाचा कच्चा आराखडा महापालिकेच्या कमिशनरकडे पाठवला तर खरा, पण त्यापुढची 2-3 वर्ष मात्र पत्रापत्रीतच गेली। शेवटी सरकार जाग झालं। सन 1911 मध्ये दोन्ही कंपन्यांचे प्रतिनिधी, इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे अध्यक्ष आणि महापालिकेचे कमिशनर यांची या पुलाबाबत बैठक झाली। या बैठकीत संबंधित यंत्रणांचं एकमत झालं आणि पूर्वीच तयार केलेल्या आराखड्यात किरकोळ बदल करून आराखडा अंतिम करण्यात आला। पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या, सर्व आघाड्यांवर शांतता निर्माण झाली। अखेर फेब्रुवारी 1913 मध्ये दादर पुलाच्या बांधकामासाठी होणाऱ्या उशिराची कारणं शोधण्यासाठी समिती नेमली। या पुलाला होणाऱ्या विलंबाचा दोष कोणाच्या तरी माथ्यावर थोपवण्याची तयारी सुरू झाली होती।
2: सुदैवानं तसं काही न होता महापालिकेच्या रोड समितीनं उचल खाल्ली आणि सन 1913 जुलै महिन्यात दादरच्या प्रस्तावित पुलाबाबत आपला अहवाल दिला। त्यानंतर दिनांक 21 जुलै 1913 या दिवशी महापालिकेनं दादरचा पूल बांधण्यासाठीचा ठराव मंजूर केला।
1: या अहवालात दादरची वाढती वस्ती लक्षात घेऊन एक ऐवजी 2 पूल बांधण्याचा प्रस्ताव होता। त्यापैकी एक पूल दादर रोडवरच्या रेल्वे लेव्हल क्रॉसिंगच्या जागी बांधण्यात येणारा फुटओव्हर ब्रिज असणार होता, तर दुसरा पूल वाहनांसाठी दादर स्टेशनच्या उत्तर दिशेच्या टोकाला बांधण्यात येणार होता। पहिल्या पुलाला दादर रोड ओव्हरब्रिज असं नाव देण्यात आलं, तर दुसरा पूल दादर ओव्हरब्रिज या नावाने ओळखला जाणार होता। पहिला पूल म्हणजे पश्चिमेला फुल बाजारापासून सुरू होऊन पूर्वेच्या दादासाहेब फाळके रोडवर उतरतो तो। दुसरा दादर ओव्हरब्रिज म्हणजेच आपला सध्याचा टिळक ब्रिज।
2: यापुढे आपण फक्त टिळक ब्रिज विषयी माहिती घेणार आहोत। पुलाच्या बांधकामामध्ये महापालिका, रेल्वे आणि इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट अशा 3 संस्थांचा सहभाग असणार होता। त्या संस्थांमध्ये एकमेकांच्या हद्दींवरून वाद होते। आपल्या हद्दीविषयी या यंत्रणा विलक्षण संवेदनशील होत्या, एवढ्या की एक वेळ भारत पाकिस्तान किंवा भारत चीनही एकमेकांच्या हद्दीवरून समझोता करतील पण या यंत्रणा नाही। मग जनतेचं काही होवो, दादरच्या पुलाच्या बांधकामात या 3 संस्थांचा समन्वय राहून हद्दीचे वाद उद्भवू नयेत म्हणून त्यांच्या प्रतिनिधींमध्ये प्रथम एकत्रित बैठक झाली।
1: या बैठकीत दादर पुलाच्या तांत्रिक गोष्टी ठरवण्यात आल्या। पूल 60 फूट रुंदीचा असणार असून पुलाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी 10 फुटांचे फुटपाथ असणार होते। पुलाचं बांधकाम दोन्ही रेल्वे कंपन्या करणार होत्या। रेल्वेच्या हद्दीबाहेरची जागा उपलब्ध करून देण्याचं महानगरपालिकेनं मान्य केलं। पुलाच्या खर्चाचा काही भार महापालिका उचलणार होती। इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट त्यांच्या मालमत्तेतील आवश्यक तेवढी जागा उपलब्ध करून देणार होतं। या उपरही काही वाद झालेच तर ते सामंजस्याने मिटवावेत असं ठरवण्यात आलं।
2: पुलाचे आराखडे अंतिम टप्प्यात आले। आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच या पुलासंबंधी दादरकरांच्या काही शंका, गाराणी किंवा सूचना असल्यास त्या प्राधान्यानं ऐकून घेतल्या जाव्यात असं दादरचे नगरसेवक डॉक्टर जावळे यांनी सुचवलं। महानगरपालिकेनं जावळे यांची सूचना मान्य केली, तसा ठराव केला आणि त्याला वर्तमानपत्रातून प्रसिद्धी दिली गेली आणि दुसऱ्या दिवशीपासून महानगरपालिकेकडे सूचनांचा ढीग जमा होऊ लागला।
1: लेव्हल क्रॉसिंगवर होणाऱ्या रहदारीच्या कोंडीमुळे कावलेल्या बहुसंख्य दादरकरांना हा पूल हवा होता। पण जुन्या दादरच्या देखणेपणावर प्रेम करणाऱ्या दादरकरांनी मात्र खरंच या पुलाची गरज आहे का असा प्रश्न उपस्थित केला। त्यांच्या मते या पुलामुळे रहदारी आणखी वाढून सुंदर छोटेखानी दादर वेगानं बदलणार होतं। दादरच्या पूर्व बाजूला इम्प्रूव्हमेंट ट्रस्टने हाती घेतलेल्या

0: जमिनीतून डोकं वर काढायला लागल्या होत्या. पण अजूनही पूर्वेचा व्हिन्सेंट रोड म्हणजे आजचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, त्याच्या दुतर्फा मुद्दाम लावलेले वृक्ष, दूरवरचं किंग्स सर्कल, माटुंग्याचं GIP रेल्वेचं वर्कशॉप, माहीमच्या सोराब गिरणीचं धुरांड नजरेला पडत होतं.
1: पश्चिम बाजूला माहीम कॉजवेपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी असलेली घनदाट झाडी, त्यातून दिसणारी काही मोजकी

0: डोळे निवावणारी ही मनोहारी दृश्य पुलामुळे नाहीशी होणार होती। निसर्गावर दादरच्या टुमदारपणावर आक्रमण करणारा हा पूल आम्हाला नको। वाहन धारकांनी पूर्व पश्चिम प्रवासासाठी इथून 2-3 किलोमीटरवर असलेला एल्फिन्स्टन ब्रिज वापरावा। दादरच्या लेव्हल क्रॉसिंगवर तुंबणाऱ्या गर्दीचा प्रश्न जरा डोकं वापरून हाताळता येईल अशी ही पुस्ती दादरकरांनी जोडली। त्यासाठी त्यांनी चर्चगेटच्या लेव्हल क्रॉसिंगचं उदाहरणही दिलं होतं।
1: तुम्हाला आठवतंय, काही वर्षांपूर्वी दादर टीटीवरून जाणाऱ्या जगन्नाथ शंकरशेट उड्डाण पुलालाही असाच विरोध झाला होता। हा पूल बांधताना दादर प्रेमी नागरिकांनी या उड्डाण पुलामुळे दादर टीटीच्या सौंदर्याला बाधा येईल असं म्हटलं होतं। दादर टीटीच्या भव्य चौकातलं ब्रिटिशकालीन स्थापत्य सौंदर्य पाहिलं की इथून जाणाऱ्या नागरिकांनी पुलासाठी का विरोध केला होता हे लक्षात येतं। त्याच कारणासाठी टिळक पुलालाही काही लोकांचा विरोध होता।
2: आज आपण ऐकत होतो दादरच्या टिळक पुलाच्या गोष्टीचा तिसरा भाग। उद्या ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग। अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर।

श्रोते हो, आता जाता जाता पटकन एक गोष्ट सांगते. म्हणजे बघा, आज 30 जून सोशल मीडिया दिवस आहे. एक क्षण डोळे मिटा आणि विचार करा, सकाळी उठल्यावर आपण सर्वात आधी कोणाला गुड मॉर्निंग म्हणतो? म्हणजे घरच्यांना की मोबाईलला? आज सोशल मीडिया आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. कोणाचा वाढदिवस असो, एखादी आनंदाची किंवा दुःखाची बातमी, काही सेकंदातच ती इतरांपर्यंत पोहोचते, जगभरात पसरते. तर आपल्याला तिचा वापर करायचाच आहे. जगामध्ये जशी प्रगती आहे तसं पाऊल आपल्याला पुढे टाकायचंच आहे, पण सोबतच थोडी सावधता बाळगून. आणि अर्थात या सोशल मीडिया दिवशी जास्त करून सोशल मीडिया यूज करण्यापेक्षा आपण असा संकल्प केला तर की दिवसातून निदान 10 पानं आपण पुस्तकाची वाचूया. काय वाटतं श्रोते हो? म्हणजे एक रील, दोन रील, तीन रील करता करता जवळजवळ अर्धा तास, एक तास कसा निघून जातो आपला आपल्यालाच कळत नाही. मग आजच्या या दिवसानिमित्त एक संकल्प म्हणून आपण सोशल मीडिया किंवा स्क्रीन टाईमचा एक ठराविक कालावधी ठरवला तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूयात. आजसाठी टाटा, बाय बाय.

0: against British rule and the exploitative money lending system, a movement that many scholars of tribal history regard as India's first organized war of independence. Historians say that after an assembly of nearly 20,000 people, an armed struggle began against the British, with Santhals and several other local communities joining the uprising. Armed with bows, arrows and traditional weapons, the revolutionaries mounted a strong challenge to the East India Company's forces, and the movement continued for nearly a year. During the struggle, Chand and Bhairav attained martyrdom, while Sidhu and Kanhu were later captured and executed by the British. Hul Diwas is regarded in Jharkhand as a symbol of self-respect, resistance and tribal identity, and a variety of programs are organized across the state, especially at Bhognadi, to mark the occasion. Mahvish Rahman, Akashwani News, Ranchi.
1: President Draupadi Murmu has paid a tribute to the immortal heroic men and women of the Sidho Kanhu, Chand, Bhairav and Phulo Jhano and Santhal rebellions for the sacrifices and martyrdom. The president said that they waged a historic struggle against the exploitation of tribal society and to protect the identity. Union Home Minister Amit Shah has paid tributes to the martyrs of the Santhal revolution on the occasion of Hul Diwas. He also remembered all those who sacrificed everything for tribal identity and the motherland. The United States and Iran will hold talks in Qatar's capital Doha today to resolve the dispute over the Strait of Hormuz. The meeting comes amid renewed tensions between the US and Iran over the waterway through which 20% of the world's crude oil flows. The dangerous period of violence that began on Thursday disrupted US President Donald Trump's attempt to end hostilities with Iran and negotiate a settlement that addresses Tehran's nuclear program. Traffic in the Strait of Hormuz fell during the tit-for-tat strikes, slowing the recovery of the waterway. Iran and U.S. exchanged missile strikes over the weekend, collapsing trade in the Strait of Hormuz for multiple days. Later, U.S. and Iranian officials agreed to temporary ceasefire yesterday after President Trump threatened to escalate the conflict. In football, Gabriel Martinelli scored the winning goal late in injury time to give five-time champion Brazil a 2-1 win over Japan in a round of 32 clash of the FIFA World Cup at Houston Stadium in Texas, US last night. In another round of 32 fixture, Germany got eliminated from the tournament after a 1-1 draw against Paraguay that led to a penalty shootout in Foxborough. Gustavo Alfaro's men held their nerve in the penalty shootout to secure a historic 4-3 victory. The India Meteorological Department, IMD, has issued an orange colour warning for very heavy rainfall over parts of Northeast India, Sub-Himalayan West Bengal, Bihar, Konkan, Goa, Maharashtra, Karnataka, Kerala and Mahe today. Heavy rainfall is also expected over Odisha, Jharkhand, Uttar Pradesh, Uttarakhand, Madhya Pradesh, Vidarbha, Chhattisgarh, Telangana, Tamil Nadu, Puducherry and Karaikal for tomorrow. And now for a look at today's newspapers, it's over to VC Pramod.
2: Thank you, Abhishek. A month-long special intensive revision SIR of the electoral roll beginning today is covered by some of the dailies. SIR process begins in Delhi and four states today, reports the Asian Age. Voter verification drive begins in Delhi today, leads the Times of India. The Statesman, quoting Prime Minister Narendra Modi, says, Indian diaspora living bridge between India, Seychelles. Bengal passes preventive detention legal curbs bill, notes the Hindu. Prime Minister to skip Khamenei's state funeral, leads the Asian Age. And finally, Delhi mandates all two new wheelers to be electric from 2028 to fight pollution, reports the Indian Express. And with that, it's back to you, Abhishek.
1: Thank you, Pramod. And now, before we end the bulletin, the headlines once again. Center to withdraw temporary restrictions on sale and distribution of petrol and diesel from the 1st of July. West Bengal government to implement uniform civil code in the state, says Chief Minister Shubhendu Adhikari. Information and Broadcasting Minister announces major decisions to boost Indian film industry. Delhi government clears electric vehicles policy, cars under 30 lakh rupees to be exempted from road tax and registration fees. India strongly condemns Pakistan airstrikes in residential areas of Afghanistan that killed 36 civilians and injured 163 others. US and Iran to hold talks in Qatar's capital Doha today to resolve the dispute over Strait of Hormuz. And in football, Brazil enter round of 16. And with that, we end the morning news. Have a nice day.
3: আমি आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
4: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तारपुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा. आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. आता सविस्तर बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरच्या तात्पुरत्या नियामक उपाययोजना मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे सर्वसामान्य नागरिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या कच्च्या तेलाच्या वाढत्या भावांपासून वाचवण्यासाठी वितरण विषयक निर्बंध लागू करण्यात आले होते. या महिन्याच्या 12 तारखेपासून पेट्रोल आणि उच्च क्षमतेच्या डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. या निर्बंधांमुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलची पुरेशी उपलब्धता होऊ शकली आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचं रक्षण झालं असं पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारनं राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली. 2 जुलैला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाचा मसुदा सादर करण्यात येईल असं ते म्हणाले. या कायद्याची रूपरेषा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती विवाह, घटस्फोट, दत्तक विधान यासारख्या 9 बाबींचा विचार करून अहवाल सादर करेल. मात्र अनुसूचित जमातीतील आदिवासी, कुर्मी आणि प्राचीन मूळ निवासी समुदायांना या कायद्याच्या कक्षेतून बाहेर ठेवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 2 महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मंत्रालयानं एक उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना केली असून चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार करण्यात आली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत काल हे निर्णय घेण्यात आले. उच्चस्तरीय अभ्यास गटाचे अध्यक्ष प्रसारभारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी असतील. या गटात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदार यांचाही समावेश असेल. हा गट चित्रपट उद्योगासमोरील संधी आणि आव्हानांचा अभ्यास करेल तसंच या क्षेत्राला बळकटी देण्याचे उपायही सुचवणार आहे. 3 महिन्यांच्या आत मंत्रालयाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयानं आदर्श नियमावलीही तयार केली आहे. हे आदर्श राज्य चित्रपट नियम सर्व राज्य सरकारांकडे पाठवण्यात आले आहेत. राज्यांना हे नियम स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे. येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होत आहे. भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यात्रेच्या मार्गावरील पंजाब ते जम्मू काश्मीरपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. लांब पल्ल्यापर्यंत नजर ठेवू शकणारे अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले असून जम्मू पोलिसांची थर्ड आय ही पाळत ठेवण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आणीबाणीच्या काळात काय उपाययोजना कराव्यात यासाठी सुरक्षा दलांनी काल सराव केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा महाराष्ट्रातला सर्वात वेगवान

खटला ठरला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत। आज राष्ट्रपती विजयनगरम इथल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित राहतील। उद्या राष्ट्रपती अनंतपुरमू इथल्या केंद्रीय विद्यापीठाच्याही पहिल्या पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। तिन्ही सैन्य दलं केंद्रीय पोलीस दलांसह अन्य संरक्षण संस्थांमध्ये सेवा बजावताना धाडसी कामगिरी करून शौर्याचं दर्शन घडवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे। या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे। पाकिस्ताननं केलेले हे हल्ले म्हणजे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला असून या भागातली शांतता आणि स्थैर्य यांना थेट धोका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे। पाकिस्तानचं सातत्यपूर्ण बेपरवा वागणं यातून दिसतं आणि आपलं अंतर्गत अपयश झाकण्यासाठी आपल्या सीमांपलीकडे हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न दिसतो असंही भारतानं स्पष्टपणे म्हटलं आहे। अफगाणिस्तानची सार्वभौमिकता आणि प्रादेशिक अखंडता यांना आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे। दरम्यान चीनच्या लष्करानं अरुणाचल प्रदेशमध्ये अतिक्रमण करून आपले तळ उभारल्याच्या वृत्ताचं भारतीय लष्करानं खंडन केलं आहे। याबाबतच्या बातम्या चुकीच्या आहेत आणि त्यांना कोणताही आधार नसल्याचं स्पष्टीकरण लष्करानं दिलं आहे। अमेरिका आणि इराणमध्ये आज हॉर्मुझच्या समुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार आहे। या समुद्रधुनीच्या माध्यमातून जगातील 20% कच्च्या तेलाची वाहतूक होते। मात्र गुरुवारपासून दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे वाहतुकीला पुन्हा खीळ बसली आहे। काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ले वाढवण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिका आणि इराणी अधिकाऱ्यांनी तात्पुरता संघर्ष विराम करण्यास सहमती दाखवली आहे। सेनेगलच्या संसदेनं आपले अधिकार वाढवण्याची आणि अध्यक्षांचे अधिकार कमी करण्याची वादग्रस्त घटनात्मक सुधारणा मंजूर केली आहे। मात्र सरकारनं याबाबत सार्वमत घेतलं जाईल अशी भूमिका घेतली आहे। बडतर्फ करण्यात आलेले माजी पंतप्रधान औस्माने सोंको हे गेल्या महिन्यात संसदेचे प्रमुख झाल्यानंतर अध्यक्ष बासिराव दिओमाय आणि सोंको यांच्यात राजकीय मतभेद वाढले आहेत। सोंको राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे। दिल्ली सरकारनं दिल्ली इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केलं आहे। या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। 31 मार्च 2030 पर्यंत राजधानी उत्सर्जनमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिली। पुढच्या 4 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं ही योजना राबवण्यात येणार आहे। त्यासाठी 8,000 कोटी रुपये खर्चून इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहेत आणि या वाहनांना विविध करांमधून सवलती देण्यात येणार आहेत असं रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केलं। भारताच्या दिशेनं बेकायदा अंमली पदार्थ घेऊन जाणारं एक ड्रोन पाकिस्तानमधील पंजाब प्रांताजवळ शनिवारी कोसळलं। भारत पाकिस्तान सीमेपासून 8 किलोमीटर अंतरावरील नारंग मंडी भागात ही घटना घडल्याचं पाकिस्तानच्या पोलिसांनी म्हटलं आहे। फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत काल अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात ब्राझीलनं जपानवर 2-1 असा विजय मिळवला। दुसऱ्या एका सामन्यात पॅराग्वेनं जर्मनीवर 4-3 असा विजय मिळवला। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तात्पुरते निर्बंध उद्यापासून मागे। पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना। चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार। महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जे एम अभ्यंकर यांनी तर महायुतीकडून सचिन अहिर यांनी अर्ज दाखल केले. अहिर यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश करून हा अर्ज भरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासल्यास उपसभापती पदासाठी निवडणूक होईल. दरम्यान, सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांना लक्ष्य करून त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतल्यासंदर्भातला मुद्दा आमदार अर्जुन खोतकर यांनी उपस्थित केला होता. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैसे देऊन शस्त्र दिलं असेल तर सदर व्यक्ती घटनास्थळी नसली तरी त्यांनीच गुन्हा केला आहे असं समजून त्यांच्यावर कारवाईची तरतूद असणारी सुधारणा कायद्यात केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच वाढत्या बालगुन्हेगारीच्या शास्त्रीय विश्लेषणासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणाही फडणवीस यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना घडल्या तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सदनात दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथे काम करणाऱ्या तरुणींशी अश्लील वर्तन लैंगिक छळ केल्याप्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या दोषींवर कारवाईचं आश्वासन त्यांनी दिलं. महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत परफॉर्मन्स परवाना घेऊन त्यावर डान्सबार चालत असल्याचं निदर्शनाला आलं असून हे थांबवण्यासाठी डान्सबारच्या कायद्यानुसारच हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती यंदाच्याच अधिवेशनात महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत आणू अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. राज्यात 40% अधिक वीज गळती अथवा चोरी असणाऱ्या शहरात खासगी वितरण व्यवस्था सुरू केल्यावर हे प्रमाण निम्म्याहून कमी आलं आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली. याबाबतचा प्रश्न रईस शेख यांनी उपस्थित केला होता. दरम्यान, राम मंदिर देणगी अपहार प्रकरणावरून विरोधकांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. संरक्षण दल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा कार्यकाळ समाप्त झाला. आज नवी दिल्लीत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 4 दशकांहून अधिक काळ भारतीय सेनेत काम करणं हे आपलं सौभाग्य होतं अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. आता जनरल धीरज सेठ यांच्याकडे संरक्षण दल प्रमुख पदाची सूत्रं सोपवण्यात आली आहेत. राज्याच्या टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्रकुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारच्या पटना शेरपूर इथून अटक केली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या त्या बिजेंद्रकुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे 4 अन्य आरोपी फरार असून ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. पोलीस आणि नागरिक यांच्यात विश्वास संवाद आणि सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उद्देशानं लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या पोलीस आपल्या सोसायटीमध्ये या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत लातूर शहर आणि परिसरातल्या 10 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 320 ठिकाणी भेटी देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

0: मोबाइल ऐप यानी जानकारियों को आपके पास पहुंचाने का आधुनिक माध्यम ऐप रेडियो, जब ये दोनों एक होते हैं तो जाहिर है दुनिया और करीब आ जाती है। आकाशवाणी मुंबई की संवाददाता चैनल और अस्मिता चैनल वर्षों से अपने श्रोताओं के लिए मराठी, हिंदी, अंग्रेजी, कोंकणी, गुजराती, उर्दू, सिंधी और कन्नड़ भाषा में कार्यक्रमों को प्रसारित करते आ रहे हैं। अब ऐप न्यूज ऑन एयर के डाउनलोड के जरिए आप संवाददाता अस्मिता, एफएम रेनबो और एफएम गोल्ड के जीवंत कार्यक्रमों को भी सुन सकते हैं। तो डाउनलोड कीजिए न्यूज ऑन एयर और जुड़िए, संवाद कीजिए आकाशवाणी मुंबई के चारों चैनलों से।
1: नमस्कार, ये है आकाशवाणी मुंबई का एफएम रेनबो चैनल और अब ठीक 1:30 पर हम सुनेंगे मुंबई केंद्र से मराठी समाचार। तो कहीं मत जाओ, सुनते रहो आकाशवाणी मुंबई का एफएम रेनबो चैनल।
2: आकाशवाणी मुंबई, कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट। महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल। 31वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार। अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर। मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे। जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे। गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे। भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं। भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे। कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे। दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते। अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे। विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं। सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात। त्यांना उपसभापतीपदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली। विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही, यासंदर्भात नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली। अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला। सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्स बार चालवत आहेत, मात्र डान्स बारच्या कायद्यानुसारच हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत आणू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली। कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय विकसित भारताचं स्वप्न साकार करता येणार नाही असं मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं। ते आज हरियाणात हिसार इथं खेत बचाओ अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते। शेतकऱ्यांना मृदा स्थिती आणि आवश्यक खतांचं प्रमाण याबाबत माहिती देणारं ॲप तयार करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मृदा आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांनी संतुलित प्रमाणात खतं आणि कीटकनाशकांचा वापर करावा, तसंच नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं.
3: मैं खाद डालने से मना नहीं कर रहा, संतुलित खाद डालेंगे.
2: एल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात सुमारे 27,77,000 मतदारांचं विशेष सखोल पुनरीक्षण केलं जाणार आहे. केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अपील करण्याची मुदत 30 जून होती, मात्र अपील दाखल करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक घटकांनी केलेल्या मागणीवरून ही मुदतवाढ केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनरल धीरज सेठ यांनी भारतीय सेनेचे 31वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. याआधीचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सेवानिवृत्त झाले. निवृत्त होताना त्यांनी भारतीय सैन्याच्या आणि सैनिकांच्या समर्पण वृत्तीला सलाम केला.
4: 4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा. भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों, कमांडरों, पूर्व सैनिकों, परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती. सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ.
2: पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत, असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या 12 जूनपासून उच्च क्षमतेचं पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये आज होर्मुझ सामुद्र धुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं अमेरिकेनं जाहीर केल्यानंतर इराणनं हे वृत्त फेटाळलं आहे. इराणनं सादर केलेल्या 14 कलमी मसुद्यावर तातडीनं चर्चा हे आपलं प्रथम उद्दिष्ट असल्याचं इराणनं म्हटलं आहे. अमेरिकेनं दिलेला शब्द आणि जबाबदारी पाळली तर इराणही आपलं वचन पाळेल, असं इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी स्पष्ट केलं आहे. दोन्ही पक्षांच्या परस्पर विरोधी दाव्यांमुळे आखातात तणाव अद्याप कायम आहे. भारतानं ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला पाठवल्या जाणाऱ्या मानवतावादी मदतीचा ओघ वाढवत संकटग्रस्तांना वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन मदत पुरवण्यावर भर दिला आहे, अशी माहिती व्हेनेझुएलामधल्या काराकस इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यम संदेशाद्वारे दिली. मदत कार्यासाठी गेलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीनं यापूर्वीच तातडीनं वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी तात्पुरतं रुग्णालय उभं केलं आहे. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानची ही कृती अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी मोठा धोका आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. देशांतर्गत अपयश झाकण्यासाठी सीमापार हिंसक कारवाया करण्याचा हा पाकिस्तानचा निष्फळ प्रयत्न असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. भारतानं अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. अफगाणिस्तानवर पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यांचा अनेक जागतिक नेत्यांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं तीव्र निषेध केला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारताचा महिला क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. कर्णधार पदाची धुरा हरमनप्रीत कौरवर सोपवण्यात आली असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल. गतविजेत्या भारतीय संघात यंदा शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, जी कमलिनी, भारती फुलमाळी, श्रीचरणी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी यांचा समावेश आहे. अष्टपैलू श्रीयंका पाटील तंदुरुस्त असल्यास सामने खेळेल. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका हे पात्र ठरलेले इतर संघ आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्करप्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मंडळी, शुभ दुपार। आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो प्रसारण सेवा। आजच्या दुपारच्या आपल्या सगळ्यांना अनेक शुभेच्छा।

0: नाही।
1: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धम्माल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
0: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: FM रेनबो प्रसारण सेवेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि कार्यक्रम सुरू झालाय चला दोस्त हो बोलू काही। काही ताज्या घडामोडी असतील, त्याचबरोबर असतील दिनविशेष, आणि आपलाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे। 8657-66-1071 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक। 45-15-41-32 आणि 45-15-41-33 हे आहेत आपले फोन नंबर। तेव्हा नक्की कार्यक्रमात सहभागी व्हा आणि कसे आहात आपण सगळे, स्वस्थ आणि मस्त ना? खुश रहा, आनंदी रहा आणि इतरांनाही खुश ठेवा।

2:39 होत आहेत मंडळी, आणि चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात. आज आपण जाणून घेणार आहोत काही ताज्या घडामोडी आणि दिनविशेष. भावकवी म्हणून ओळखले जाणारे, मातृप्रेम, माहेरची ओढ अशा भावना व्यक्त करणारे कवी म्हणजे क्रूब निकुंभ. मृगावर्त या नाविन्यपूर्ण खंडकाव्याची निर्मिती त्यांनी केली आणि संवेदनशील कवी म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्याचबरोबर ते एक थोर शिक्षकही होते. त्यांच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना खूप ज्ञान मिळायचं. त्यांची भावविभोर करणारी कविता जी आता आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, आज त्यांचा स्मृतिदिन आणि त्यांच्या स्मृतींना अभिवादन.

मंडळीत आजप्रमाणे नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक बाळकृष्ण हरी कोल्हटकर अर्थात बाळ कोल्हटकर यांचा यात स्मृतिदिन आहे. आणि ते देखील उत्तम असे लेखक होते. अनेक नाटकं त्यांनी लिहिली. तुरितांचे तिमिर जावो, वाहतो ही ध्रुवांची जोडी, मुंबईची माणसं, एखाद्याचं नशीब अशी अनेक नाटकं लिहिली ज्याचे हजारो प्रयोग केले गेले. त्यांनी काही काळ रेल्वेमध्येही नोकरी केली. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतारही आले आणि त्यांच्याही स्मृतींना आज अभिवादन करूया. अनेक श्रोते आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. गणेश आणि वंदना जोशी ठाण्याहून संपर्क करतायत. ते शुभांगी कारेकर म्हणतात की कितीही सासूरवाशीण मोठी झाली तरी ही कविता ऐकल्यानंतर माहेरची आठवण किंवा ओढ अस्वस्थ करते. नक्की. संजय पाटील, विठ्ठल मसलेकर, पंकज मोहोड अमरावतीहून, अरुण गावकर वरळीहून, फिरोज सिंगानपुरिया, त्याचप्रमाणे सुनील आणि स्वप्नील जोशी रत्नागिरीहून आपल्या संपर्कात आहेत. काही मंडळींनी ओंकार काटकर पंढरपूर गार्डी इथून आपल्या संपर्कात आहेत. विजेंद्र घाटोल, प्रज्ञा मानकामे, किशोर पेडणेकर, नीलांबरी कुलकर्णी यांनीही आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. पुन्हा एकदा थोडंसं हळवं करायला लावणार आहे गीत.

0: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट। दररोज आनंद घेत राहा आणि समृद्ध व्हा।
1: वाहतो ही दुर्वांची जुडी यातील हे पद आता आपण ऐकलत। शब्द होते बालकुल्हटकर यांचे आणि स्वर होता माणिक वर्मा यांचा। आपण ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू आहे चला दोस्त हो बोलू काही आणि मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर। आपण आहात FM रेनबो बरोबर।
2: नमस्कार, मी परेश मुकाशी आणि आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। मराठी गाणी, हिंदी गाणी, जुनी गाणी, नवी गाणी, टप्पा गप्पा, ज्ञान विज्ञान, मनोरंजन इत्यादी इत्यादी इत्यादी ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।

अनेकदा असं होतं की आपला मोबाईल कुठेतरी हरवतो आणि तो आपल्याला परत सापडत नाही, कधी कधी तो चोरीला जातो. आणि नुकतंच असं झालं की काल माझ्याही एका मित्राचा मोबाईल चोरीला गेला आणि त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं गेलं. गेला आता हरवला, मला नवीनच घ्यायचा होता, असं हसण्यावरही ते बोलणं होतं. पण असं न करता आपला मोबाईल जरी चोरीला गेला तरी त्याच्या संबंधित जी काही तक्रार असते ती पोलीस चौकीत करणं खूप आवश्यक असतं. जर रेल्वेत गेला असेल तर तिथे करणं आवश्यक असतं आणि त्यांच्याकडून त्या संबंधीची जी FIR एक प्रत असते ती घेऊन आपल्याजवळ ठेवणं आवश्यक असतं. कारण हे चोरीला गेलेल्या मोबाईलचं पुढे काय होतं, अनेक दुकानांमध्ये वापरलेले मोबाईल विक्रीसाठी ठेवलेले असतात, ते स्वस्तात मिळतात, कधीकधी चांगले नवीन मोबाईल, कारण जे सराईत लोक असतात त्यांना माहिती होतं की ह्यांच्याकडे हा नवीन मोबाईल आला आहे, तो कसा न्यायचा कसा काढायचा ह्याचं त्यांना तसं काय म्हणतो ट्रेनिंग दिलेलं असतं. त्यामुळे हे मोबाईल पुढे विक्रीसाठी ठेवले जातात आणि अनेक सर्वसामान्य नागरिक हे खरेदी पण करतात. पण हे मोबाईल चोरीचे आहेत का किंवा कुणीतरी सेकंड हँड विकलेत का हे सगळं बघणं आणि ते योग्य आहेत की नाही याचाही तपास करणं खूप आवश्यक असतं. कारण नुकतंच पोलिसांनी अशा एका टोळीचा पर्दाफाश केला तेव्हा अनेक मोबाईल हस्तगत केले गेले आणि ह्या मोबाईलचा मग गैरवापर केला जातो. त्याच्यात काही पिक्चर्स असतील, काही माहिती असेल, काही डाटा असेल, तो सगळा वापरला जातो आणि त्याचा परिणाम कधीकधी आपण तो घेतल्यानंतर आपल्यावरही होऊ शकतो. म्हणून थोडंसं सावधान असणं आणि आपलाही मोबाईल जर असा गेला असेल, चुकून हरवला असेल, तर त्यासंबंधीची तक्रार करणं हेही आवश्यक असतं, जेणेकरून उद्या काही गैरकृत्य घडलं तर आता तो माझ्याकडे नाही आहे आणि मी त्याची तक्रार केली होती अशा प्रकारचं संबंधित एक कॉपी आपल्याकडे निश्चित राहते. काळजी घेणं आपल्या हातात असतं नाही का, आपण म्हणतोच नेहमी काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही.

हेलो हेलो हेलो, मी तर आहे अट्टल चोर, चंद्राची मी चोरून कोर, मी तर आहे अट्टल चोर, चंद्राची मी चोर।

0: ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल बातमीपत्र आणि त्यानंतर 3:10 आपण भेटणार आहोत पुढील कार्यक्रमात सप्तरंगी साथ मध्ये असणारी आपल्यासाठी एक छानशी कथा तेव्हा कुठेही असा काही करा ऐकत राहा FM रेनबो प्रसारण सेवा.
1: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही.
2: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघातप्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. दरम्यान अहिर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि इतर पदांचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापती पदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासल्यास उपसभापती पदासाठी निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
1: पहिली प्रतिक्रिया हीच आहे जी आम्ही अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय. जे जवळचे लोक ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे, हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आतापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्याने कोणी जाण्याने धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत. कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चाललो. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार.
0: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतली जात असल्याच्या संदर्भात संबंधित गुन्ह्यासाठीच्या शिक्षेत वाढ करण्यात येईल आणि अशा प्रकरणात

मध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा हात आढळल्यास त्यांच्यावर मुकोका लावता येईल अशी दुरुस्ती कायद्यात करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. अशा गुन्ह्यांचं मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याची गरज सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली. त्याचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथं काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन, लैंगिक छळ प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपींनी संस्थेत केलेले काही नियम धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारे आहेत, मात्र पीडितेवर किंवा तिच्या कुटुंबियांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचं निष्पन्न झालेलं नाही अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत, मात्र डान्सबारच्या कायद्यानुसार हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्यात करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी म्हणजेच घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं देशातल्या अपघातप्रवण स्थळं आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या स्थळांची नोंद केली असून 50,000 कोटी रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा या विषयावरच्या कार्यक्रमात बोलत होते. महामार्गावर दिशादर्शक फलक, लेन मार्किंग, भुयारी मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले. चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं, गाडी चालवताना मोबाईल वापरणं टाळावं असं आवाहन गडकरी यांनी केलं. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25%पेक्षा जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं आहे. TET पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारच्या पाटणा शेरपूर येथून अटक केली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या तर बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत त्या आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे 4 अन्य आरोपी फरार असून ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत NSUI या काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेनं आज विधानभवन परिसरात निदर्शनं केली. निदर्शकांनी दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. गडचिरोलीत पोलीस आणि CRPFच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात आलं. सुमारे 5 ते 6 टन वजनाचे 1 लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि BGL पाईप्स, 220 नग, 12 बोअर पाईप्स, 20 रायफल रॉड, मेटल पट्ट्या यांचा त्यात समावेश आहे. राज्यात
पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यनगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात

झाला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ आभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनिरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: रानी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मंडळी, शुभ दुपार। आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो प्रसारण सेवा। आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी रश्मी भांबरे।

आजची दुपार आणि येणारी संध्याकाळ मस्त आपल्या मनाप्रमाणे जाओ ही सदिच्छा व्यक्त करते. आणि आजच्या या कार्यक्रमात आपणही नक्की सहभागी व्हायचं आहे, कारण सप्तरंगी साथ कार्यक्रम आहे, त्यामुळे तुमचीही साथ तितकीच महत्त्वाची आहे. 8657-6610-71 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक. 45-15-41-32 आणि 45-15-41-33 हे आहेत आपले फोन नंबर.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची ही रचना आणि संगीत होतं अशोक पत्की यांचं. 3:17 होत आहेत मंडळी आणि सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आज एक छानशी कथा आहे आपल्यासाठी आणि निश्चितच त्या कथेला आपण नाव काय देऊ शकतो हे तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवायचं आहेत. आपला व्हॉट्सअप क्रमांक आणि फोन नंबर तुम्हाला माहिती आहेत. तेव्हा कुठेही असा काही करा ऐकता.

तर मंडळी, कथा आहे एका गावातली. एका गावात एक नावाडी राहत असतो. तसा बघितलं तर तो थोडा गर्विष्ठ असा नावाडी असतो. त्याच्या पत्नीला आणि त्याला आपल्या व्यवसायाचा गर्व असतो. त्याला कारणही तसंच असतं, कारण त्यांच्या गावातून बाहेर जायचं असेल तर एक नदी ओलांडावी लागत असते आणि त्यांच्या गावात फक्त हा एकमेव नावाडी असतो. त्यामुळे सगळ्या गावाला या तीरावरून त्या तीरावर न्यायची जबाबदारी आपल्यावरच आहे आणि त्याशिवाय गावाचं चालूच शकत नाही, अशा प्रकारे त्यांना आपल्या व्यवसायाचा गर्व होता. आपल्यामुळे संपूर्ण गाव पलीकडे जाऊ शकतं अथवा काहीच शक्य नाही आणि आपण आहोत म्हणूनच आपण सगळ्यांना बाहेर जाता येतं, नाहीतर गावकऱ्यांनी काय केलं असतं असंही त्यांना वाटत असतं. अर्थात काही मंडळींकडे आपल्या आपल्या होड्या ज्या असतात त्या असतात, पण तरीही ती होडी लावणं परत बाहेर जाणं यापेक्षा कोणीतरी नदी पार करून देणं हे अधिक योग्य ठरत असतं. आणि हेच काम तो नावाडी करत असतो आणि त्यामुळे त्याला आणि त्याच्या पत्नींना दोघांनाही थोडंसं

0: अनेक श्रोते आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. अशोक पाटील वरळीहून, विजयेंद्र घोटला अकोल्याहून आपल्याला संदेश पाठवत आहेत, पंकज मोहोळ अमरावतीहून, दीपा पालकर या देखील आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत, मंगेश म्हात्रे दादरहून, आणि काही मंडळींनी आपली नावं पाठवली नाही आहेत त्यामुळे मंगेश जोशी रोहा रायगड इथून आपल्या संपर्कात आहेत, संध्या गावकर, शुभलक्ष्मी मस्तकार, किशोर पेडणेकर, सुंदर गाणी सुंदर कार्यक्रम असं आपल्याला कळवत आहेत, अनिल कर्डे बोळींज विरार इथून, के राघव कुमार यांनी सहभाग नोंदवला आहे, चंद्रशेखर भाटवडेकर, चंद्रशेखर मुळेकर, प्रकाश कुलकर्णी, प्रणव शिंदे, रजनीकांत पाटील आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत, वाढवण इथून श्रीपाद जोशी नाशिकहून संदेश पाठवत आहेत. आपणही नक्की या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, आपला व्हॉट्सअप क्रमांक आणि फोन नंबर आपल्याला माहिती आहेत.
1: प्राण्यांची पूर्वी भरली सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा, पोपट होता सभा.

0: तुमचा मानसागत आपले शेपूट भरून जाईल.
1: हे गाणं मध्येच काय लागलं असा विचार थोडासा आला असेल. मग कदाचित असाच एक शेपटीवाला प्राणी या गोष्टीत असणार आहे, नाही का. 3:30 होत आहेत म्हणजे आपण एक कथा सप्तरंगी 7 आणि एक छानशी कथा आपल्यासाठी सुरू आहे. मी आहे आरजे रश्मी महामरे आपल्याबरोबर आणि आपण आहात FM रेनबो बरोबर. आपणही या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हायचं आहे कारण आपल्या सहभागातून कार्यक्रम अधिक सुंदर होत असतात. आपण बघितलं की गावातला जो नावाडी आणि त्याची पत्नी असते त्यांना खूप गर्व असतो. कधी कधी ते गावकऱ्यांना नकार सुद्धा देत असतात की नाही आता आम्हाला वेळ नाही, नाही आता आम्ही येणार नाही. अनेक जण त्यांची मनधरणी करत असतात. मग नावाडी भाव खायचा, त्याची पत्नी काहीबाई बोलायची आणि त्यांच्याकडे एक कुत्रासुद्धा होता. त्यालाही घरच्यांसारखीच सवय लागली होती. तो कुणालाही जुमानत नव्हता. म्हणतात ना संगती संगदोषाना. म्हणूनच कदाचित म्हणतात की नेहमी सुसंगतीत राहा आणि त्याचप्रमाणे आपणही घडत जातो.

3:34 होत आहेत मंडळी, एफ एम रेनबो प्रसारण सेवेत सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आपण भेटलो आहोत. आणि नावाडी आणि त्याची पत्नी हे त्यांचा जो व्यवसाय असतो की होडीतून लोकांना इकडून तिकडे नेणं, सामान इकडून तिकडे नेणं, तर त्यांना नेहमी असं वाटत असतं

की आपली एवढीशी होडी आहे, पण समुद्रात त्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या होड्या असतात किंवा मोठे मोठे बोटी असतात आणि त्याच्यात खूप सगळ्या सुखसोयी असतात. तर आपण एकदा तरी अशा वाहनातून, अशा बोटीतून जलप्रवासाला जायला पाहिजे. आणि दोघंजणं ठरवतात आणि नावाडी आणि त्याची पत्नी एका अलिशान जहाजातून जलप्रवासाला जायचा सगळा बेत त्यांचा पक्का होतो. ते आपल्याबरोबर आपल्या त्या हट्टी आणि लाडक्या कुत्र्यालाही घेतात. सगळं ठरतं, ते सगळे निघतात आणि त्या ठराविक ठरलेल्या ठिकाणी पोहोचतात आणि त्या छानशा जहाजातून ते जलप्रवासाला निघतात सुद्धा. दोन दिवस मजेत जातात. जहाजावर सगळ्या सुखसोयी असतात. खूप मोठं असं जहाज असतं. वर जा, खाली उतरा, आपल्यासारखी छोटीशी होडी नाही असंही त्यांना वाटत असतं. की अनेक प्रकारचे वेगळे विचार त्यांच्या मनात येत असतात. पण म्हणतात नाही का, आपण काहीतरी ठरवतो पण नियतीनी काहीतरी वेगळंच ठरवलेलं असतं. तिसऱ्या दिवशी समुद्रात भीषण तुफान येतं आणि ते जे मोठंच्या मोठं जहाज असतं ते तुटलं. ते तुटतं आणि कुठेतरी आपटतं आणि सगळ्या गोष्टी अस्तव्यस्त अशा होतात. बिचारे सगळे प्रवासी असतात, ते गंगार पण होतात. नावाडी आणि त्याची पत्नी देखील या वादळ वाऱ्यातून सुटत नाहीत.

आता मात्र असं झालं होतं की ते सगळं जहाज अस्तव्यस्त झालं होतं. अनेक त्यातले जे प्रवासी होते ते या अपघातात बुडाले होते. काही जण ज्यांना पोहता येत होतं ते धडपडत होते, काही जणांना लाकडी ओंडके मिळाले होते त्याच्याबरोबर ते तरंगत होते. पण आता एवढ्या मोठ्या समुद्रात एखादी मदत मिळाली तरच वाचण्याची शक्यता होती, नाहीतर प्रत्येकाच्या मनात हाच विचार होता. आणि एका लाकडाच्या ओंडक्याला त्या नावाड्याच्या कुत्रा धरून त्या नदीवर पोहत होता. म्हणतात ना की मनुष्यापेक्षा प्राण्यांना अधिक गोष्टींचं, या सगळ्या नैसर्गिक गोष्टींचं ज्ञान असतं. त्यालाही ते लाकडाचा ओंडका मिळाल्यावर तो त्याच्याबरोबर तरंगत तरंगत लांब जातो, कारण समुद्रात वादळ असतं, लाटा मोठ्या असतात. तेवढ्यात त्याला एक डॉल्फिन तिथे वाटेत भेटतो. तो त्याच्या मदतीला आलेला असतो आणि त्याला मदत म्हणून तो त्याला सांगतो की चल तू माझ्या पाठीवर बस, मी तुला तिकडे समोर एक किनारा आहे तिथे घेऊन जातो, कारण मी तर पाण्यात खूप वेळ राहू शकतो पण तुझ्यासाठी या पाण्यात खूप वेळ राहणं खूप अवघड आहे. तो कुत्रा मात्र त्या लाकडाच्या ओंडक्याला धरून हिणकाळत असतो, कारण एखाद्यावर विश्वास ठेवावा, काही चांगलं घडतं चांगलं असतं असे संस्कारच त्याच्यावर झालेले नसतात. त्यामुळे हा कोण आहे प्राणी, हा आपल्याला घेऊन जाईल का, खाऊन टाकेल का, काहीतरी वाईट करेल का, असाच विचार त्याच्या मनात येत असतो.

तो मंडळी, अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टीत, या दुर्घटनेत हा कुत्रा मात्र वाचलेला असतो. पण म्हणतात नाही का, अर्थात ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रतीक असतात की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, याच्यात आपणही कुठेतरी असतो, आपणही अशा प्रकारे विचार करत असतो. कित्येकदा आपणही विचार करत नाही एखाद्या व्यक्तीचा, की आपल्या बाहेरून व्यक्ती आली आहे घरी, मुंबईसारख्या ठिकाणी आहे, कुठल्या परिस्थितीतून ती आली आहे, तिची मनस्थिती काय असेल, तिने काय काय गोष्टी फेस केल्या असतील का, घरी आल्याबरोबर या सगळ्या गोष्टी सांगाव्यात की न सांगाव्यात. हे एक उदाहरण देते मी की कशा प्रकारे आपण थोडंसं एकमेकांचा विचार केला आणि एकमेकांच्या चांगल्या गोष्टी घेतल्या तर निश्चित त्याच्यातून चांगलं घडू शकतं. त्यामुळे त्याच्याकडे जी आलेली चांगली मदत असते त्याच्यावर सुद्धा त्याचा विश्वास बसत नाही. तरी डॉल्फिनसारखा मासा जो मित्र बनण्यासाठी उत्सुक असतो, अनेक चांगल्या गुण त्याच्याकडे असतात, तो त्याला पुन्हा त्याच्याजवळ जातो आणि सांगतो की मित्रा, हे बघ, तू या लाकडावर तरंगत राहिलास ना तर तुला खूप त्रास होईल, हे समुद्राचं खारं पाणी तुला त्रास देईल आणि इथे तुला खायला पण काही मिळणार नाही, त्यापेक्षा तू माझ्या पाठीवर बस आणि मी तुला तिकडे घेऊन जातो. वेगळं ठिकाण असतं, त्याला कुत्रासुद्धा बावरलेला असतो, त्याला काही कळत नसतं की आपण याच्याबरोबर जावं की न जावं, आणि गेलो तर काय होईल, नाही गेलो तर काय होईल, इतकी सगळी सत्सद विवेक बुद्धी नसते. पण ठेवावा विश्वास आणि जावं असंही नसतं, पण शेवटी एकदाचा तो थकलेला असतो आणि त्यामुळे तो त्याच्या बरोबर जाण्यासाठी तयार होतो. आणि इतक्या त्या तुफान अशा दर्यातून तो डॉल्फिन त्याला मजल दरमजल करत, कारण इतक्या उंच लाटातून पोहत जाणं हे खरं तर खूप अवघड असतं, आणि तो

0: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
3: थिएटर असो किंवा स्मार्टफोन स्क्रीन, पडद्यावर दिसणाऱ्या रंजक गोष्टी आणि पडद्यामागच्या सुरस कथा आपलं मनोरंजन करतात आणि काही शिकवतातही. चित्रपट, लघुपट, माहितीपटांसह साहित्य संगीताची सप्तरंगी साथ. दररोज दुपारी 3:05 सप्तरंगी साथ 107.1 MHz FM रेनबो वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.

0: चालली। नमस्कार, मी वैशाली सामंत आणि तुम्ही ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो।
1: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय, खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
2: हो, नक्कीच। भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण।
1: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल।
2: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण। फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा।
3: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या।
0: 3:50 होत आहेत, मंडळी आपण ऐकत आहात FM रेनबो प्रसारण सेवा सप्तरंगी साथ। या कार्यक्रमात आपण एक कथा ऐकत आहात आणि या कथेत नावाडी आणि त्याची पत्नी यांना मात्र दुर्दैवाने हे जग सोडून जावं लागतं, पण त्यांचा कुत्रा जो एका लाकडाच्या ओणक्याला धरून तरंगत असतो त्याला एक समुद्रातलाच डॉल्फिन मदत करतो आणि तो त्याला त्या बेटापर्यंत घेऊन जातो। बेट जवळ आल्यावर तो डॉल्फिन त्याला विचारतो की तुला माहिती आहे का हे बेट काय आहे ते? खरं तर कुत्र्यांनी गप्प राहायला हवं असतं, पण तो त्याला उत्तर देतो की हो, मला माहिती आहे, हे तर आमचंच बेट आहे। डॉल्फिन मनातल्या मनात हसतो आणि म्हणतो, इथे कोण आहे तुला माहिती आहे का? तो म्हणतो, हो, इथे अनेक जण आहेत, मी सगळ्यांना ओळखतो। म्हणजे आपला मोठेपणा सांगणं, शेखी जी आहे ती पुढे करणं, हेच करत बसायचं नाही। तर आपल्याला जर एखादी गोष्ट माहीत नसेल तर नाही म्हणायचं, पण जी सवय आपल्याला लागलेली असते त्याच्यातून बाहेर पडणं थोडंसं अवघड असतं। आणि असं म्हटल्यावर तो डॉल्फिन त्याला हसतो मनात आणि म्हणतो की ठीक आहे, मग तू इथे उतरतोस का? तो हो म्हणतो आणि तिथे उतरतो। तो कुत्र्याला तिथे सोडतो आणि आपल्या रस्त्याने निघून जातो। कुत्र्याला जमीन दिसल्यावर त्याला असं वाटतं की आता आपल्याला सगळंच मिळालं आहे, खुश आहोत आपण, पण तसं नसतं, नाही का? तिथे गेल्यावर त्याच्या लक्षात येतं की हे निर्जन असं बेट आहे, इथे काहीच नाही आहे, आपल्याला खायलासुद्धा काही मिळणार नाही आहे। दिवसभर तो इकडे तिकडे फिरतो आणि मग नंतर त्याला लक्षात येतं की आपली चूक झाली आहे। तो पुन्हा किनाऱ्याकडे धावत येतो, बघतो आपल्याला कोणी दिसतंय का, मदत मिळते का, आणि लांबवर त्याला पुन्हा एकदा तो डॉल्फिन दिसतो जो पाण्यावर तरंगत असतो। तो त्याला ओरडून ओरडून त्याला जवळ बोलावतो आणि डॉल्फिनला माहिती असतं की ह्याला इथे काहीच मिळणार नाही आहे, त्यामुळे तो त्याची वाट बघत असतो की ह्याला त्रास होऊ नये म्हणून। म्हणजे आपल्या आजूबाजूला अनेक चांगली लोकं असतात, ते आपल्यासाठी अनेक गोष्टी करत असतात, पण आपल्याला त्याची जाणीव होत नसते। ती जाणीव आपण ठेवायला हवी, करून घ्यायला हवी। आणि मग तो डॉल्फिन त्याला परत घेतो आणि सांगतो की मी तुला सांगतो, तिथे तू जा।

मग त्यावेळी मात्र तो कुत्रा त्याची माफी मागतो आणि माझी खूप चूक झाली आहे असं त्याला सांगतो. 3 अजून 54 मिनटं होत आहेत मंडळी, आणि हे छानसं गीत आहे आपल्याबरोबर की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.

कमलाकांत जाधव, नंदकुमार पाटील कळंबुसरे इथून आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत, आणि माधवी शिरगावकर टिळकनगर इथून खूप छान संगीत आणि कार्यक्रम असं कळवत आहेत. यशवंत अडमुठे, राजेंद्र म्हात्रे, शुभांगी खोपकर, मोरेश्वर धायमोडकर यांनी देखील आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. आपणही नक्की या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. हे छानसं गीत आहे आपल्याबरोबर, आणि त्यानंतर ठीक 3:58 आपण ऐकू शकणार आहात ठळक बातम्या.

तर मंडई या कथेला आपण नाव काय दिलं आहे ते अनेक जणांनी पाठवलेलं आहे आणि खरं तर गर्वाचं आणि खोटेपणाचं घर नेहमी खाली असतं असं एक साधं सोबं नाव आपण नक्कीच देऊ शकतो. सकारात्मक विचार असं आपल्याला दीपा पालकर कळवता आहेत. तर आपल्या सगळ्यांच्या सहभागाने कार्यक्रम सुंदर होत असतात. ऐकत रहा ठळक बातम्यांनंतर आपण पुन्हा भेटणार आहोत सांजेच्या पारी या कार्यक्रमात आणि त्यात असतील आवडती गाणी तुमच्या आणि माझ्या मनातली.

मंडळी आता वेळ आहे ठळक बातम्यांची, तेव्हा काही ठळक बातम्या आपल्यासाठी. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांनी महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल केला, तर महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाची आता छाननी होत असून आवश्यकता भासल्यास उपसभापती पदासाठी उद्या निवडणूक होईल. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करून भरलेले अर्ज परत घेतील. येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. केंद्र सरकारने देशातल्या अपघात प्रवण स्थळं आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या स्थळांची नोंद केली असून 50,000 कोटी रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा या विषयावरल्या कार्यक्रमात आज बोलत होते. राज्यात पुढल्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. याचबरोबर ठळक बातम्या संपल्या.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युजिकली योर्स।
1: नमस्कार मंडळी, शुभ दुपार। आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू करूया सांजेच्या पारी।
2: गुलाबाची कळी बघा हळदी न माखली, आली लाली गोऱ्या गाली उतू तू चालली।
3: नमस्कार, मी वैशाली सामंत आणि तुम्ही ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज एफ एम रेनबो।

4:05 होतात मंडळी आणि सांजेच्या पारी या कार्यक्रमात मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर आणि आपण आहात FM रेनबो बरोबर. मस्त अशी दुपार हळूहळू संपत संध्याकाळकडे चाललेली आहे. बाहेर पाऊस आहे की नाही हे मला माहिती नाही आहे, पण मगाशी तरी होता त्यामुळे असेल असा अंदाज व्यक्त करते. आणि छान असा वाफाळलेला चहा किंवा कॉफी आणि त्याच्याबरोबर आपल्या आवडीची व्यक्ती असं मस्त कॉम्बिनेशन असं असेल तर ते अधिक आवडणारं असं असतं नाही का प्रत्येकाला. खरं तर वीकडे आहे त्यामुळे ऑफिसमध्ये काम सुरू असेल अनेकांचं. काम करताना लक्ष लागत नसेल कारण नुकताच पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे निसर्ग आपल्याला खुणावत असेल, पण ऑफिसमध्ये बसूनही काचेवरून ओघळणारे थेंब आणि बरोबर असलेला कॉफीचा प्याला किंवा कॉफीचा तो गंध आणि कुणाच्या तरी आठवणी हे कॉम्बिनेशनसुद्धा छान असतं नाही का. तुम्हाला कोणतं कॉम्बिनेशन आवडतं हे नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. 8657-66-1071 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक. 45-15-41-32 आणि 45-15-41-33 हे आहेत फोन नंबर.

4:15 मंडळी, आणि सांजेच्या पहारी कार्यक्रमात मस्त अशी गीतं आहेत आपल्याबरोबर, आणि आपण आहात FM रेनबो बरोबर. 8657661071 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक. 4515-4142 आणि 4515-4143 हे आहेत आपले फोन नंबर. आणि अशा प्रकारे जेव्हा आवडीची व्यक्ती आपल्या समोर असते तेव्हा कधीकधी न बोलताही अनेक गोष्टी बोलल्या जातात आणि त्या गोष्टी आपण डोळ्यातून बोलत असतो.

मस्त नवीन आणि जुन्या गाण्यांचा आनंद घेतो आहोत आपण. 4:20 होत आहेत मंडळी. एफ एम रेनबो प्रसारण सेवेत मस्त असं एक वातावरण तयार झालं आहे आणि त्या वातावरणाचा आनंद. कधीकधी असं वाटतं की काहीच बोलू नये आणि फक्त ऐकत राहावं, नाही का? आणि असं वातावरण निसर्गात गेल्यावर आपल्याला होतं की आपण आपल्याबरोबरच राहावं आणि काहीच बोलू नये. कित्येक वेळा न बोलताही अनेक गोष्टी आपल्याला समजता येतात किंवा आत्मसात करता येतात आणि अशा प्रकारे निसर्गाच्या सान्निध्यात जेव्हा असतो तेव्हा निसर्ग भरभरून जो आपल्याला सतत देत असतो तो आपल्याला अनेक गोष्टी शिकवत पण असतो. किंबहुना देणं हेच खूप मोठी गोष्ट तो आपल्याला शिकवतो. आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं जैत्री जैती या चित्रपटातलं हे पुढील गीत खास आपल्यासाठी.

एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरातलं हे मस्त असं गीत मंडळी आपल्यासाठी आणि प्रिया लाजली गोड गाली. आणि हे लाजून हसणं काय असतं हे आता ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात.

या गीतातल्या मित्राला, सहकार्याला किंवा प्रियकराला न सांगताच एखादी गोष्ट कळते की ते ओळखू नये तिचे सगळे बहाणे काय आहेत ते. पण एखादा रांगडा गडी मात्र शेतकरी गडी असेल तर तो वेगळ्या पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करतो. कशा? या गीतासारख्या.

4:43 आणि 46 सेकंद होत आहेत मंडळी. आपण ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे सांजेच्या वारी आणि मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर. करमाळ्याहून गणेश नरसाळे आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. स्मिता आणि विवेक नेवाळकर मालवणहून ओले चिंब मालवणचा फोटो आपल्याला मस्त असं पाठवला आहे त्यांनी. प्रमोद कारखानीस आपल्या संपर्कात आहेत. स्वप्नील आणि सुनील आणि स्वप्नाली जोशी निवळी फाटा इथून कार्यक्रम आणि गाणी आवडल्याचं आपल्याला कळवत आहेत. त्याचप्रमाणे मनोवेधी गाणी आणि रेखीव कार्यक्रम दिल्याबद्दल थँक्यू असं कळवलं आहे. थँक्यू मंडळी आपल्या सगळ्यांच्या सहभागातून कार्यक्रम अधिक सुंदर होत असतात. अजय साखरे इंदोरहून आपल्या संपर्कात आहेत तर मिलिंद टिपणीस पुण्याहून आपल्याला संदेश पाठवत आहेत. आणि काही मस्त अशी गीतं आहेत आपल्याबरोबर. नव्या जुन्या गीतांचा आनंद घेतो आज आपण आपल्या या कार्यक्रमात.

0: गावाचं कितीही मोठं टाऊन झालं तरी असतो मनात एक गप्पा. सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा. शनिवारी घेऊ नाट्यसंगीताचा आस्वाद. मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद. सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. सांजेच्या पारी.
1: नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर. आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz.
2: गुलाबाची कळी बघा हळदी न माखली आली लाली गोऱ्या गाली तू तू चालली. नमस्कार, मी वैशाली सामंत आणि तुम्ही ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो.
3: अरविंद कुलकर्णी यांचा इचलकरंजीहून आपल्याला संदेश आहे. मंगला पै वसईहून विनंती ठाकूर. चंद्रशेखर भाटवडेकर अंधेरीहून आपल्या संपर्कात आहेत. आणि मंडळी, आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नव्या विषयासह एका अशाच छानशा संध्याकाळी.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे। महाविकास आघाडीनं जगन्नाथ अभ्यंकर यांना उपसभापतीपदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली आहे। विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली। या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील। त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील। त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील। मुंबईत चेंबूर इथं डायमंड गार्डनजवळ आज स्कूल बसवर झाड कोसळून झालेल्या अपघातात 10 विद्यार्थी जखमी झाले आहेत। स्कूल बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तातडीनं बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यात आलं आहे। राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे। गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली। बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे। मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी गुळकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एमपीएससीची भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि आधुनिक करण्यासाठी संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा निर्णय. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. विदर्भातील शाळांमध्ये आजपासून किलबिलाट. विद्यार्थ्यांच्या प्रवेश उत्सवाचा सर्व शाळांमध्ये उत्साह आणि विदर्भाच्या बहुतांश

0: जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी संगणक आधारित परीक्षा सीबीटी पद्धत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी विधान परिषदेत आज दिली. दरवर्षी 50 ते 60 हजार पदांची भरती वेळेत पूर्ण करण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. परीक्षांचं खासगीकरण होणार नसून केवळ परीक्षा घेण्यासाठी आवश्यक तांत्रिक यंत्रणा टीसीएस सारख्या संस्थांकडून उपलब्ध करून घेतली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच उमेदवारांना उत्तरपत्रिका उपलब्ध करून देणं आणि विविध शिफ्टमध्ये गुणांचं समानीकरण सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार करण्यात येणार असल्याचं शेलार यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी आज उपसभापती पदासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर हे आधी धनुष्यबाण चिन्हावरच विधान परिषदेत निवडून आल्याचं सांगत त्यांच्या प्रवेशामुळे मुंबईसह राज्यात शिवसेनेची ताकद वाढेल असा विश्वास व्यक्त केला. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असून उद्या अहिर यांची विधान परिषद उपसभापतीपदी निवड होईल असा दावाही त्यांनी केला. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केलाय. सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. वर्ष 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथं काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन, लैंगिक छळ प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपींनी संस्थेत केलेले काही नियम धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे मात्र पीडितेवर किंवा तिच्या कुटुंबियांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचं निष्पन्न झालेलं नाही अशी माहिती त्यांनी दिली. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरड धान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी जिल्ह्याचा गतिमान विकास आणि बळकटीकरणासाठी आवश्यक यंत्रणांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं भरीव निधीची मागणी केली आहे. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मोक्याच्या 152 एकर जागेवर अमरावती विभागीय कृषी संकुल उभारण्यासाठी मंत्रालयात आधीच ठराव मंजूर झाला असून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील या 70 कोटींच्या विभागीय कृषी संकुलाच्या प्रकल्पाला हिरवी झेंडी दिली आहे. हे संकुल अमरावती विभागातील सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं असल्यानं संकुल उभारण्यासाठी 70 कोटींची पुरवणी मागणी मंजूर करण्याची विनंती खोडके यांनी शासनाला केली. टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारच्या पाटणा शेरपूर इथून अटक केली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या तर बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे 4 अन्य आरोपी फरार असून ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहे. जनरल धीरज सेठ यांनी भारतीय सेनेचे 31वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. याआधीचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सेवानिवृत्त झाले. निवृत्त होताना त्यांनी भारतीय सैन्याच्या आणि सैनिकांच्या समर्पण वृत्तीला सलाम केला आहे.
1: 4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा। भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों कमांड

0: पूर्व सैनिकों, परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती। सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ।
1: केंद्र सरकारने देशातल्या अपघात प्रवण स्थळ आणि दरडी कोसळणारा धोका असलेल्या स्थळांची नोंद केली असून 50,000 कोटी रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं। ते नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा आणि या विषयावरच्या कार्यक्रमात आज बोलत होते।
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। विदर्भातील 23,800 पेक्षा जास्त शाळा आजपासून सुरू झाल्या। शाळा समितीच्या मार्फत गणवेशाचं वाटप देखील सुरू करण्यात आलं। गणवेश निधीमध्ये कमतरता असेल तर निश्चितच राज्य सरकार यामध्ये लक्ष घालून त्या निधीत वाढ करून ती शाळा समितींना उपलब्ध करून देईल असं शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। सीताबर्डी इथं सेवा सदन संस्थेच्या शाळेत आज शाळा प्रवेश उत्सवात ते बोलत होते। नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी आज गडचिरोली जिल्ह्यात विविध शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचं प्रभात फेरी काढून गुलाब पुष्प देत आणि पाठ्यपुस्तक वितरित करून आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आलं। जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी गडचिरोली नजीकच्या मुरखळा इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तसंच आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं। भंडाऱ्यात पीएम श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त प्रवेशोत्सव, नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ तसंच मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला। यवतमाळमध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित, विनाअनुदानित आश्रमशाळा अशा एकूण 3,324 शाळांमध्ये आजपासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला। नवीन शैक्षणिक वर्षात 34,000 विद्यार्थी पहिली प्रवेश घेणार असून या विद्यार्थ्यांसह उत्साह वाढवण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले। अनेक गावांमधून विद्यार्थ्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या। राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित राबवण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत, बँका, गाव चावडी आणि आपलं सरकार सेवा केंद्रांमध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहे। लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणं आवश्यक असून एक वेळ समझोता ओटीएस योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम त्यांचा वाटा जमा करणं बंधनकारक आहे। या योजनेमुळे लाखो शेतकरी पुन्हा कर्जमुक्त होऊन नव्यानं पीक कर्ज घेण्यास पात्र ठरणार आहे। राज्य मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली। त्याअंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील। त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील। या प्रक्रियेसाठी राज्यात 1,00,000+ बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत। राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय। 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या 4 जुलैपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसासह वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या अंतर्गत आज नागपूर, गोंदिया, अमरावती या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून चंद्रपूर जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे। उद्या अमरावती, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून वर्धा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या दरम्यान मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन हवामान विभागानं केलंय। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। एमपीएससीची भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि आधुनिक करण्यासाठी संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा निर्णय। महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल। विदर्भातील शाळांमध्ये आजपासून किलबिलाट, विद्यार्थ्यांच्या प्रवेश उत्सवाचा सर्व शाळांमध्ये उत्साह आणि विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट। याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे, त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी CBT अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध नसतात, त्यामुळे CBT पद्धत अधिक उपयुक्त आहे असं शेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापती पदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त केले आहेत. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात तेलबिया

भरड धान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी यलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. कुडाळ तालुक्यात वालावल इथं दरड कोसळून मोठा दगड पायथ्याशी असलेल्या घराला धडकल्यामुळे घराचं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 106 मिलीमीटर पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 144 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीत आज संपूर्ण दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. यात राज्यभरातून 1000 जण सहभागी झाले. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई सहभागी झाले होते. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट। महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन। विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल। महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल। सलग नव्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव। मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक। मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे। जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे। गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे। भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशीरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे। भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे। कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे। दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत

बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचार घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदा ची निवडणूक उद्या होणार आहे त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला आहे. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी CBT अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य, बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध होत नसतात, त्यामुळे CBT पद्धत अधिक उपयुक्त आहे असं शेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापतीपदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. सचिन अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवीवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. PPF अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा व्याजदर 7.1% तर NSC अर्थात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा दर 7.7% कायम आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा धक्कादायक पराभव झाला असून मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलने बाद फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेतल्या बोस्टन इथं झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पॅराग्वेने जर्मनीचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 असा पराभव केला. तत्पूर्वी निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते. दुसरीकडे मेक्सिकोतल्या ग्वादालुपे इथं झालेल्या सामन्यात मोरोक्कोनं नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 अशी मात केली. हा सामनाही निर्धारित वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटला होता. तसंच ह्युस्टन इथं झालेल्या सामन्यात ब्राझीलनं जपानचा 2-1 असा पराभव करत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 टेक्सास इथं आयव्हरी कोस्ट आणि नॉर्वे यांच्यात सामना रंगणार आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग समानता असलेला

0: समावेशी समाजाच्या उभारणीसाठी करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज विशाखापट्टणम इथं केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. आदिवासी भाषा आणि बोलीचं जतन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी हे विद्यापीठ करत असलेल्या कार्याची त्यांनी यावेळी प्रशंसा केली.
1: जनजातीय विश्वविद्यालय से विशेष रूप से ये अपेक्षा भी की जाती है कि वे जनजातियों भाषा बोलियां के संरक्षण पर मिशन मोड में काम करेंगे. मुझे बताया गया है कि संस्था के ट्राइबल स्टडीज विभाग द्वारा कुई और सावरा समेत अनेक जनजातीय बोलियों के डॉक्यूमेंटेशन को लेकर के इसी प्रकार से जमीनी कार्य किया जा रहा है.
0: जपानच्या प्रधानमंत्री सानाए ताकाईची उद्या संध्याकाळपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते नवी दिल्लीत होणाऱ्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनात ताकाईची यांचं औपचारिक स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर सामंजस्य करार होतील. भारत जपान बिझनेस फोरम त्या सहभागी होणार आहेत. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. सर्वपक्षीय अनुसूचित जाती प्रवर्गाच्या संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. राज्यभरातून या मोर्चासाठी हजारो कार्यकर्ते आले होते. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर त्याचं सभेत रुपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, डॉ सुरेश माने, तसंच सिद्धार्थ खरात, ज्योती गायकवाड, संजय मेश्राम, बालाजी किणीकर यांच्यासह सर्वपक्षीय आमदार सहभागी झाले होते. या सभेत विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळं देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग 9व्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव. मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर वंदन या कार्यक्रमात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार, सुप्रभात. 8 वाजेपर्यंत आपण एकमेकांच्या बरोबर असणार आहोत. आत्ता वंदनमध्ये आपण नेहमीप्रमाणे आपली जी सिरीज सुरू आहे ध्यानधारणेसंदर्भातली ती तशीच पुढे ठेवणार आहोत. तलावाजवळचं एखादं देऊळ त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. 6:05 रेनबो फंडेचा पूर्वार्ध आणि मग उत्तरार्ध, त्यातही विशेष कार्यक्रम आज असणार आहेत. असं सगळं एकंदरीत 8 वाजेपर्यंत असणार आहे. सुरुवात करूया सुंदरशा रचनांनी. भक्तिरचना असतील आत्ता वंदनमध्ये आणि आपल्या विषयाला सुद्धा.

वंदन या कार्यक्रमामध्ये आपण भेटलो आहोत आणि आज आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत जो आपल्या ध्यानाशी संबंधित आहे, मेडिटेशनशी संबंधित आहे. बऱ्याचदा मेडिटेशन करणारी जी मंडळी असतात किंवा जर एखादं गायडेड ध्यान आपण ऐकत असू तर त्याच्यामध्ये ना सांगितलं जातं की तुम्ही समर्पित व्हा, सरेंडर व्हा, स्वतःला सरेंडर करा. ही प्रक्रिया आहे खूप छान आणि त्या प्रक्रियेला जर आपण समर्पित राहिलो, सरेंडर केलं स्वतःला, तर आपल्याला त्याचे रिझल्ट्स किंवा आपल्याला त्याचा परिणाम जो जाणवायला हवा आहे आपल्या संपूर्ण मनावर आणि मग पर्यायाने आपल्या शरीरावर, तो अधिक चांगल्या प्रकारे जाणवायला लागतो. मग आज आपण ह्याच भावनेबद्दल बोलूया. मी बोलण्यापेक्षा जे मोठे मोठे विचारवंत आहेत, जे लेखक आहेत, त्यांची जी विधानं असतात, त्यांचे विचार जे आहेत, ते ह्याच्याबद्दल काय सांगतात किंवा त्यातून आपल्याला काय समजतं ह्याबद्दल बोलूया. आपल्यालासुद्धा माहिती आहे की सरेंडर हे किती महत्त्वाचं असतं किंवा समर्पित होऊन एखादी गोष्ट करणं हे किती महत्त्वाचं असतं, त्यातून काय साध्य होऊ शकतं ह्याची कल्पना आपल्यालाही आहे. पण ती अशा विधानांच्या माध्यमातून जेव्हा आपण ऐकतो तेव्हा ती अधिक चांगल्या प्रकारे खोलवर जाते. आपल्यालासुद्धा असं वाटतं की अरे हो, माझ्या मनात हाच विचार होता, मला हेच म्हणायचं होतं,

मला असंच वाटतं. आणि ते एका सुंदरशा वाक्यामध्ये आपल्यापर्यंत पोहोचतं आणि मग आपल्याला असं जाणवतं की मी करते किंवा मी करतो आहे ते बरोबर आहे किंवा मला हे जमतं आहे, हे माझ्या बाबतीत घडतं आहे. असे खूप वेगवेगळे अनुभव त्या योगे येऊ शकतात. सरेंडर किंवा आपण ज्याला म्हणतो समर्पित होऊन करणं एखादी गोष्ट, त्याबद्दल आजच्या कार्यक्रमात.

समर्पित होणं, सरेंडर होणं याबद्दल जेव्हा आपण बोलतो आहोत, तेव्हा त्यातली सगळ्यात मुख्य गोष्ट काय सांगितली जातीय किंवा विचारवंतांचा सगळ्यात मोठा भर कशावर आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की समर्पणाची सुरुवात केव्हा होते किंवा समर्पित भावनेने आपण एखादी गोष्ट करायला लागतो त्याचा पाया काय आहे, तर अशा गोष्टींचा स्वीकार करणं खूप मनापासून, ज्या आपण बदलू शकत नाही, जे बदलणं आपल्या हातात नाही त्या गोष्टींचा स्वीकार केला की आपोआप समर्पणाची भावना अजून यायला लागते आपल्यामध्ये, आणि मग आपल्याला जे गाठायचं आहे, जे बदलायचं आहे, त्यापर्यंत आपण पोचायला सुरुवात करतो. त्यामुळे समर्पित होण्यासाठी आधी ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्यांचा स्वीकार हे फार महत्त्वाचं ठरतं. अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, पण मध्ये मध्ये अर्थातच छान छान गीतं, भक्तिरचना.

107.1 MHz आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण भेटलो आहोत. वंदन कार्यक्रम सुरू आहे आणि आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबडेकर. समर्पणाबद्दल बोलत असताना अजून एका ठिकाणी एक विचारवंत असं म्हणतात की बऱ्याचदा आपण तयारी करतो एखाद्या गोष्टीशी आपण लढू कसे शकतो आणि मग लढून तिथून बाहेर कसे पडू शकतो त्या परिस्थितीतून. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करत असताना खऱ्या अर्थाने जेव्हा आपण त्या परिस्थितीला समर्पित होण्याचा विचार करतो, समर्पित म्हणजे

जे चाललंय तसं चालू द्यायचं असं नाही, हा वाक्य पुढे संपतंय तेव्हा आपल्याला जाणीव होईल. जेव्हा आपण त्या परिस्थितीला समर्पित होण्याचं ठरवतं तेव्हा खऱ्या अर्थाने बदल घडायला सुरुवात होते. परत सांगू का? ओके. जेव्हा आपण एखाद्या परिस्थितीशी लढायचं ठरवतो त्याही पेक्षा जेव्हा आपण ती परिस्थिती त्याला समर्पित होतो, त्या परिस्थितीला सरेंडर होतो, तिथून बदलाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू होतो. लढा द्यायचा आणि परिस्थितीला समर्पित व्हायचं या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे. आणि परिस्थितीला समर्पित व्हायचं म्हणजे आहे ती परिस्थिती प्रत्येक वेळेला स्वीकारायचं आणि जे चाललंय ते चालू द्यायचं असं नाही. काय चाललंय हे नेमका जेव्हा आपल्याला अंदाज येतो, आपण त्याच्या खोलीत जेव्हा शिरतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण त्या बदलासाठी तयार असतो आणि तो बदल आपण घडवून आणू शकतो. त्याच्यासाठी खोल जाणं, खोलात शिरून त्याचा विचार करणं हे फार आवश्यक असतं, हे ह्या वाक्यातून सांगायचं आहे. खूप सुंदर सुंदर गोष्टी लिहिलेल्या असतात आणि आपल्याला असं ते ऐकल्यानंतर असं वाटतं की हो, माझ्या मनात सुद्धा हाच विचार होता. मधुसूदन जोशी, श्रीनिवास हिंगणे, विक्रम आठवले, मंगेश जोशी, कीर्तिकुमार वर्तक, किशोर पाटील, विठ्ठल मसळेकर, गोपाळ मेढेकर, प्रिया फाटक, संजीव भुरे, ओंकार काटकर, प्रकाश जोशी, गौतम भिंकारडे, पंकज मोहोड, योगेश महाजन, विनय जोग, विठ्ठल कुलकर्णी, जयश्री पोवळे, आनंद मोकाशी, राजू कराळे, सुधीरदत्त मुणगेकर, सुरेश बावकर, दिलीप वाणी, सुयोग महाजन, वृंदा जाधव, संजय सिंग राजपूत, श्रुती भावे, जयेंद्र शाह, हरिश्चंद्र पाटील, मधुकर रूपनवार, विश्वनाथ छत्रे, चैतन्य अत्रे, विनायक बागडे, सुनंदा पाटील, मंगेश घरत, नित्यानंद पाटील, अनिल गावडे, रत्नाकर भालेकर, किशोर पेडणेकर, प्रज्ञा मानकामे, राजेंद्र म्हात्रे, निशा लोहार, स्मिता आणि विवेक नेवाळकर, त्याच्यानंतर रघुनाथ पाटील, हरिश्चंद्र परमाळे, श्रीकांत गोखले, रामदास तांबे, किशोर नाईक, त्यानंतर विलास जोशी, सुहास रिसबुड, प्रकाश कुलकर्णी, मीता, श्याम उमराणी, विजया शिरपूरकर, रवींद्र साने, रवींद्र शेणॉय, श्रीपाद जोशी, कृष्णानंद कामत, किरण चौधरी, सुप्रिया रायकर, पंकज तारे, रवींद्र जोशी, गजानन खरे आणि आपल्याला आत्तापर्यंत मेसेज आहे संपदा भाटवडेकर. या सगळ्यांनी आत्तापर्यंत कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. अजूनही बरेच आपले श्रोते जोडले जातील मला पूर्ण खात्री आहे. जे नव्याने जोडले जातील त्यांचा उल्लेख जरूर करीन. अशोक जाधव यांनी सुद्धा आपल्याला मेसेज केलेला आहे. अशोक शिंत्रे यांचा मेसेज आलेला आहे. गायत्री वैशंपायन, रवींद्र तिळकारी, नम्रता सावंत, डॉक्टर प्रसाद कुलकर्णी, सुवर्णा चौगुले.